नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम बँड 101 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आम्ही बोलत आहोत विविध भारती प्रसारण सेवेच्या पुणे केंद्रावरून। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण, शके 1948, 9 ऑगस्ट 2026। पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत। आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत। या सभेत मी विकास जोशी सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सभेची सुरुवात सनईच्या मंगलसुरांनी करूयात।

श्रोतेहो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकलात. यानंतर सकाळी ठीक 6 वाजता हिंदी समाचार अर्थात हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत सकाळी ठीक 6 वाजता.

श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स।

0: प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
9: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
11: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
12: श्रोतेहो, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ट्यून केलंय. आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
2: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत. सकाळचे 6:35 झालेली आहेत. आता श्री रामचरितमानस सहक्षेपित करत आहोत.
3: कार्यक्रम आपके लिए 9:30 पर आज के फनकार, 10 बजे छाया गीत.

0: श्रोतेहो, श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झाला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही पुणे विविध भारती 101 FM वरून बोलत आहोत. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97.

0: 12 55 33
1: 9764125533
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विजिलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 3रा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या 6व्या अध्यायातला हा 3रा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, ब्रह्मैक्य पदावर चढू इच्छणाऱ्याला कर्मच कारण आहे आणि ब्रह्मैक्य पदावर आरूढ झालेल्याला शमच कारण आहे। थोड्या सोप्या भाषेत हा अर्थ समजावून घ्यायचा तर योग साध्य करण्याची इच्छा करणाऱ्या मुलीचं साधन म्हणजे कर्म होय, पण जो योगारूढ झालाय त्याचं पुढचं साधन मात्र शमच आहे असं म्हटलं जातं। या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, आता योग चळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी। योगरूपी पर्वताचा माथा म्हणजे परब्रह्म, तिथे जर प्राप्त व्हायचं असेल तर अर्जुना कर्म मार्गाची पायरी चुकता कामा नये। भगवंतांनी कर्मफलाची अपेक्षा न ठेवता कर्म करावं हा उपदेश केलाय। ते कर्म माणूस करतोच, ते कर्म माणूस कसं करतो? एकतर ते कर्तव्य म्हणून करतो किंवा ते आज्ञा म्हणून करतो। कर्तव्य म्हणून जेव्हा कर्म केलं जातं तेव्हा त्यात थोडा आळशीपणा असू शकतो, पण जेव्हा आज्ञा म्हणून कर्म केलं जातं तेव्हा तिथे भक्ती येते आणि तिलाच योग म्हणतात। म्हणून कर्म कर्तव्य म्हणून न करता भगवंतांची आज्ञा म्हणून करावं असा उपदेश गीताकार करतात। थोडक्यात, कर्माच्या फळाचा आश्रय न घेता जो स्वतःचं विहित कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी असतो। ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्मयोग असतो हे अर्जुनाने लक्षात घ्यावं असं भगवंत सांगतात। कारण संकल्पांचा संन्यास केल्याशिवाय कोणीच कर्मयोगी होत नाही। योगी होण्याची इच्छा करण्यासाठी कर्म हे साधन सांगितलं असून योग सिद्ध झालेल्याला समबुद्धीची शांती हे साधन सांगितलेलं आहे। जो कोणी इंद्रियांचे विषय आणि कर्म यांनी आसक्त होत नाही आणि संकल्पांचा त्याग करतो तेव्हाच त्याचा योग सिद्ध झाला असं म्हणतात। संकल्पाचा त्याग करून कर्म करतो तो संन्यासी आणि निरहंकार बुद्धीनी फलाचं अर्पण करून कर्माचरण करतो तो योगी। याच दोघांसाठी भगवंतांनी इथे आरुरुक्षु आणि योगारूढ हे शब्द वापरलेले। आरुरुक्षु हा योग पद्धतीने वर जाऊन भगवंतापर्यंत पोहोचण्याची इच्छा करणार आहे आणि योगारूढ जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे। आरुरुक्षुला विकासासाठी कर्म करायचे असतात। आपण जोपर्यंत भौतिक सुखासाठी कर्म करतो तेव्हा तो आरुरुक्षु तर नसतोच आणि योगारूढही नसतो। योगारूढ संकल्प करतो, फलाशा सोडून देऊन कर्म करतो, म्हणून त्याचं कर्म शम होतं। आरुरुक्षु विकासार्थ काम करतो म्हणून त्याचं कर्म कारण होतं। आता शम म्हणजे काय ते समजून घ्यायला हवं। मनाचं लक्ष विषयांवर नाही तर आत्म्यावर केंद्रित करणं म्हणजे शम होय। हाच भावविचार विनोबांनी सहज

सुलभतेने या श्लोकामध्ये व्यक्त केलेलं आहे. योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले, योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले. अष्टांग योग आणि कर्मयोग याच्या माध्यमातून योगारूढ होण्याविषयी माऊलींनी ज्ञानेश्वरीत खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. अष्टांग योगातली सर्व साधनं मनाच्या खंबीर निश्चयाने केली जातात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही ती साधनं होत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे योगशास्त्रात यम सांगितलेले आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे नियम योगशास्त्रात सांगितले. यमनियमामुळे परमेश्वराच्या अनुसंधानात कर्म केलं जातं, मन खंबीर होतं, वैराग्याचा पाया भक्कम होतो. माऊली म्हणतात, येणे यमनियमाचे नि तळवटे, रिगे आसनची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकाठे वरवतागा. कर्मयोग म्हणजे योगाभ्यासातल्या यमनियम रूपी खालच्या पायऱ्या. आसनची ये पाऊल वाटे म्हणजे सुखानी चालता चालता येणारी पाऊल वाट. योगामध्ये पुष्कळ वेळा सुखानी बसता येईल असं आसन घालून बसायला सांगितलेलं आहे, म्हणून त्या आसनाला पाऊल वाट म्हटलेलं आहे. प्राणायामाने मनाचं चांचल्य नष्ट होतं, मग इंद्रियांचा आपापल्या विषयांशी संबंध तुटून त्या चित्ताच्या स्वरूपाचं अनुकरण करणं याला प्रत्याहार म्हणतात. प्रत्याहारात इंद्रिय चित्ताच्या स्वाधीन होतात. विस्तृत रस्त्यावर जशी फारशी पडण्याची भीती नसते, त्याप्रमाणे धारणा सिद्ध झाली असता पडण्याची भीती राहत नाही, म्हणून धारणेला विस्तृत मार्गाची उपमा दिलेली आहे. अशा ठिकाणी असलेल्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी एकसारखा चित्ताचा प्रवाह राहणं याला ध्यान म्हणतात. ध्यान या भूमिकेपर्यंत मार्गक्रमण आहे. ध्यानामुळे कर्मात एकाग्रता वाढते. या टप्प्यावर साध्य आणि साधन याची एकरूपता होते आणि सर्वांपेक्षा सरस समाधी स्थिती अनुभवता येते. या अष्टांग योगामुळे कर्माची आसक्ती आणि फळ भोगण्याची इच्छाच नाहीशी होते. योगारूढ होऊ इच्छिणारा योगी अखंड कर्मफळाचा संग आणि कर्मफळाची इच्छा न ठेवता कर्म करतो. कर्म करताना इंद्रिय, मन, बुद्धी यांचा उत्तम समन्वय साधतो, म्हणून न थकता उत्साहाने आणि आनंदानी कर्म करतो. ज्ञानोत्तर कर्मामुळे त्याच्या कर्मात कुशलता वाढते. ईश्वराला शरणागत झाल्यामुळे भय, क्रोध, आसक्ती, ममत्व नष्ट होतं आणि कर्माला पावित्र्य येतं. अष्टांग योगामुळे मन शांत, संतुष्ट आणि निर्भय होतं. त्यामुळे सुख दुःख, कमी जास्त, मला त्याला ही द्वंद्व नसतात. पांचभौतिक दुर्लभ देह आणि दुर्लभ आयुष्य परमेश्वराने दिलं याची जाणीव अष्टांग योगात होते आणि तो आपल्या देहाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागतो आणि कर्तेपणाचा विचार संपतो. योगारूढ झालेल्या योग्याचं मन शुद्ध असतं, पण तो लोकांमध्ये लोकांसारखाच राहतो, लोकांचा त्रास सहन करतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो. योगारूढ झाल्याने संकल्प नष्ट होतात. भोग्य वस्तू प्राप्त होण्याची इच्छा म्हणजे संकल्प. चंचल आणि अस्थिर मन संकल्प विकल्पात अडकतं, त्यामुळे कार्य होत नाही. योगामुळे संकल्पाची यात्रा संपते. शांत आणि स्थिर मनामध्ये संकल्पांचे तरंग उठतच नाहीत, ते आत्मस्वरूपाशी एकरूप होतं. योगारूढाजवळ शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा आणि समाधान ही षट संपत्ती असते. शमामुळे मन शांत आणि स्थिर राहतं, दमामुळे इंद्रियांवर नियंत्रण राहतं, तितिक्षेने सहनशीलता वाढते, उपरमाने मी आणि माझं यांचा संग त्याग होतो. श्रद्धेमुळे आत्मरूप, वेद प्रतिपाद्य, स्वसंवेद्य आणि आद्य आहे हा विचार बळकट होतो आणि समाधानाची स्थिती प्राप्त होते. या संपत्तीमुळे कुशल कर्म व्हायला मदत होते. योगारूढ झाल्यावर अखंड कर्मयोग करण्याची प्रेरणा संतांच्या पुढच्या काळातही दिसते. पावन मनाचे योगी असलेले ज्ञानदेव अखंड कार्यरत राहिले. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी अखंड वाहिलेले छत्रपती शिवराय श्रीमंत योगी होते. आद्य शंकराचार्यांनी वयाच्या 11व्या वर्षी आचार्य पदवी मिळवली. ते योगारूढ संन्यासी होते. त्यांनी 8व्या शतकात हिंदुस्थानच्या चारही कोपऱ्यात मठ स्थापना करून धर्मस्थापना केली. स्वामी विवेकानंद एक योगारूढ कर्मयोगी म्हणून अमेरिकेत जाऊन कार्य करू शकले. शुकासारखे वैराग्य असलेल्या रामदासांनी 1100 मठांची स्थापना करून विपुल वाङ्मय निर्मिती केली. या अध्यायातलं निरूपण आत्मानुभव प्राप्त करून देतं. यातलं योगाचं विवेचन हे पूर्ण गीतेचं सार आहे. ते सार म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. योगामुळे जीव ब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो.
योग म्हणजे काय आणि

हेतू साध्य करण्यासाठी कोणता अभ्यास करावा हे हा अध्याय सांगतो. आजच्या संदर्भात हा श्लोक मनाची परिपक्वता कशात आहे हे समजावून सांगतो. कर्तव्य तर कुणाला चुकली नाही, पण हे कर्तव्य कुणी कधी काय आणि कसं करावं हे परिस्थिती आणि अधिकार यावर ठरतं. एक उदाहरण घेऊया. घरातली तरुण मुलगी स्वयंपाक करत असेल तर तिची होणारी धांदल धावपळ आणि गृहिणीनी आईनी स्वयंपाक शांतपणे करणं यात अनुभवामुळे आलेला अधिकार दिसतो. शिकत असल्यामुळे तरुण मुलगी स्वयंपाक करताना गोंधळून जाते हे होणारच. हाच मिळणारा अनुभव त्या तरुण मुलीच्या दृष्टीने महत्वाचा आणि गृहिणीनी आईनी शांतपणे स्वयंपाक करणं ही तिन्ही अनुभवातून आत्मसात केलेली कला आहे, प्रावीण्य आहे. आईसारखं करता येत नाही म्हणून तरुण मुलीने स्वयंपाकात शॉर्टकट करू नये किंवा स्वयंपाक सोडून देऊ नये, आणि आपल्यासारखं कोणाला जमत नाही म्हणून गृहिणीनेही हुशारकी मारणं योग्य नाही. इथे परिपक्वता हवी. जो अनुभवाच्या ज्या पायरीवर आहे तिथे त्याच्याकडून तेवढंच अपेक्षित आहे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद गीतेच्या 6व्या अध्यायातील 3रा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: श्रोतेहो, आपण ऐकलात कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
0: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
3: श्रोतेहो, प्रसारण सभेत आता यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोतेहो, भुले बिसरे गीत हा कार्यक्रम सुरू आहे आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आणि आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत ठीक 7:10.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं आणि आपल्या

0: ती तून देशाला कसा फायदा होऊ शकेल, देशाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल भारतीय तंत्रशिक्षण संस्था IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते. विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं काम देशात सेमीकंडक्टर, अंतराळ आणि ड्रोन यांसारख्या नवीन क्षेत्रे उदयास येत असून त्यातून तरुणांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी तयार होताना कशी विचारसरणी बाळगावी याबद्दल बोलताना ते म्हणाले,
1: लाईफ में क्यूरियोसिटी बनाए रखिए, अपनी लर्निंग इंस्टिंक्ट को जलाए रखिए, जगाए रखिए, चेतना बनाए रखिए. जो बातें बिना सोचे समझे स्वीकार कर ली जाती हैं, जरा उन्हें परखिए, उन पर सवाल उठाइए. लेकिन सिर्फ सवाल पूछकर मत रुकिए, उनका समाधान खोजने का साहस भी रखिए.
0: केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत केली. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचं जाळं विस्तारण्याला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फोर्ट भागात राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं सहकार नवक्रांती मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं. नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक मजबूत बनवण्यासाठी ही संस्था महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय जैववैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले,
2: हमारे अमरेला ऑर्गेनायझेशन और NFSU फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अमरेला ऑर्गेनाइजेशन करेगा. इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक, कर्मचारियों का इस दोनों क्षेत्रों में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बैंक इन बॉक्स से हो जाएगी. और दूसरा, आज सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर भी चालू हुआ है, जो हमारी अर्बन कोऑपरेटिव बैंकों के लिए 2400 घंटा साइबर निगरानी, त्वरित मार्गदर्शन और सुरक्षा भी उपलब्ध कराएगा.
0: या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी हे अभियान राबवण्यात येत आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं या अभियानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्रातील नांदेड इथले तख्त श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष आहे. महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल नवी मुंबईत केलं. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत दिनाचं औचित्य साधून नवी मुंबईतील CBD बेलापूर इथं श्री गुरु तेग बहादूरजी यांचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्य नसून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्तरूप देणारी सहोदर राज्य असून दोन्ही राज्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. खारघर इथं आयोजित मेघालय सदनच्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा, मेघालय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टॉन टिनसोंग यांच्यासह खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक शहरासह दिंडोरी त्र्यंबकेश्वर पेठ तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. रिक्टर स्केलवर 4.3 क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भनवड शिंदपाडा या ठिकाणी होता. भनवड इथं रस्त्याला चीर गेल्याची तसंच काही ठिकाणी घरांना तडे गेल्याचं वृत्त असून

0: जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे. या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, बागलाण तालुक्यातील हरणबारी, वडेदिगर आणि मालेगाव या ठिकाणांची भूकंप मापन केंद्रासाठी निवड केली आहे. पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं आहे. पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्य पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दाते यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता त्यातून अनेक उपपदार्थांचीही निर्मिती होते असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनाचं तसंच साखर प्रदर्शनाचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा असंही पाटील यावेळी म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करावी, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा अशा सूचना समितीनं दिल्या. राज्य विधानमंडळ अंदाज समितीने 3 दिवसांचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची प्रकल्प जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध संबंधित घटकांसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांचं डिजिटायझेशन करणं, आरोग्यसेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जालन्यातल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या नाशिकमधल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलीनीकरणास काल नाशिक मर्चंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात काल रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रानंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 10 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. यामध्ये पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांचा समावेश आहे. याशिवाय अन्य 12 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 95%हून अधिक झाला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील माणिकडोह हे एकमेव धरण मात्र अद्याप 25%हून अधिक रिकाम आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकलं. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित केलं FM 101 वरून. आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा अर्थात भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग सहक्षेपित करत आहोत.
2: कुछ कल्ट फिल्में उनके नाम पर हैं, स्पर्श, कथा, दिशा और चश्मे बदूर.
3: उन्होंने कहा कि देखो, अब सिर्फ हम नौजवान तीनों दिखा रहे हैं, सिर्फ कॉलेज के युवक नहीं, उनके माँ बाप भी आए हैं, उनके चाचा चाची आए हैं. एक दादी माँ डाली, बाप डाला, एक भाई डाला वगैरह वगैरह, एक पान वाला डाला, सईद को पकड़ा लिया और उसने कहा फिर मुझे वी हैव टू गो टू जामा मस्जिद, पुरानी दिल्ली जाना पड़ेगा। मैंने कहा पुरानी दिल्ली क्या करोगे जाके, पान वाले का अगर मुझे करना है रोल तो मुझे देखना नहीं चाहिए पान वाले वगैरह। तो मैंने कहा

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आपण ऐकता आहात जगभरात सर्वत्र। श्रोते हो, सुरू आहेत आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम। आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात।

0: श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी किती गोड आणि सुंदर गाणं आहे ना हे. 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या पाकिजा या चित्रपटातलं हे गीत. स्वर अर्थातच लता दिदींचा, संगीत गुलाम मोहम्मद यांचं आणि शब्द कैफी आझमी यांचे. हा खर तर एक संगीत प्रधान चित्रपट. या चित्रपटात मीना कुमारी यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यांच्याबरोबर अशोक कुमार आणि राजकुमारही या चित्रपटात होते. तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटाच्या निर्मितीला जवळजवळ 15 वर्ष लागली. 1956 मध्ये जर्मन सिनेमॅटोग्राफर जोसेफ विर्शिंग यांच्या दिग्दर्शनाखाली पाकिजाचं मुख्य चित्रीकरण सुरू झालं. पण 1964 मध्ये मीना कुमारी यांच्या आयुष्यातल्या अनेक वैयक्तिक घटनांमुळे चित्रपट पुढे पुढे पुढे ढकलला गेला आणि 1969 मध्ये चित्रीकरण पुन्हा सुरू झालं ते 1971 पूर्ण झालं. 1970 दशकातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या बॉलिवूड संगीतांपैकी एक म्हणून चित्रपटातली गाणी प्रसिद्ध झाली आणि 4 फेब्रुवारी 1972 रोजी पाकिजा हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला बरं का. म्हणजे त्याच्या भव्यतेमुळे आणि कथानकामुळे त्याच्यावर टीका सुद्धा झाली, पण असं असूनही 50 आठवड्याहून अधिक काळ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालू राहिला आणि जवळपास 60 दशलक्ष रुपयांची कमाई करून त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा हा एक हिंदी चित्रपट ठरला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

त्याच्या कालावधीसाठी ओळखला जातो आणि संगीत क्षेत्रातला एक मौलाचा दगड देखील मानला जातो. या चित्रपटाला त्याच्या भव्यतेमुळे, आधुनिक सेटमुळे आणि वेशभूषेमुळे प्रशंसा देखील मिळाली होती. या चित्रपटाच्या वेळी मीना कुमारी प्रचंड आजारी होत्या, तरीही त्यांनी सर्वोत्तम अभिनय या चित्रपटात केला. अहो, शेवटच्या गाण्याच्या वेळी तर त्या इतक्या अशक्त होत्या की त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं. त्यांच्या हयातीत त्यांचा स्वतःचा प्रदर्शित झालेला हा शेवटचा चित्रपट म्हणजेच पाकीजा. खर तर फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार जिंकण्याची दाट शक्यता ही मीना कुमारी यांची होती. पण त्याचवेळी प्रदर्शित झालेल्या सीता और गीता या चित्रपटातल्या दुहेरी भूमिकेसाठी हेमा मालिनी यांना हा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि मीना कुमारी मागे राहिल्या. पण पाकीजा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच मीना कुमारी यांचं निधन झालं आणि त्यानंतर हा चित्रपट सुपरहिट झाला. बऱ्याच विश्लेषकांच्या मते मीना कुमारी यांच्या मृत्यूमुळेच त्या चित्रपटाला लोकप्रियता मिळाली असं म्हणलं जातं. मंडळी, या चित्रपटात एक बग्गी वापरलीये बरं का? अहो, ती बग्गी चित्रपटासाठी एका महाराजांकडून तब्बल 36,000 रुपयांना खरेदी करण्यात आली होती. आणि अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे MGM लेन्स या कॅमेऱ्यातल्या तांत्रिक त्रुटी शोधून काढल्यामुळे हॉलिवूडच्या MGM कंपनीने ती महागडी लेन्स कमाल अमरोही यांना गिफ्ट देखील केली होती. चित्रपटांबद्दलच्या अशाच अज्ञात गोष्टी मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात पाकीजा या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, गीतकार कैफ भोपाली यांचं, गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेलं हे अजरामर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो प्रसारण सभेत आता यानंतर ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम घोलप सुगंधी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोतेहो, गोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, गोलप सुगंधीचे शशिकांत घोलप आपल्या बरोबर आहेत. नमस्कार शशिकांत सर.
4: नमस्कार.
3: तुमच्या वडिलांनी गोलप सुगंधीची सुरुवात केली होती आणि त्यावेळेला विविध उदबत्ती मार्केटमध्ये होत्या उपलब्ध आणि तिथून ह्या व्यवसायाला सुरुवात झाली. पण जेव्हापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आला तेव्हा तुम्ही स्वतःच प्रोडक्शन करायला सुरुवात केली. हे जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या उदबत्ती तुम्ही तयार केल्या, त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज होत्या का आणि हे स्वतः तयार करावं तुम्हाला का वाटलं?
4: याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरी होत्या की मसाला बेस होत्या की सेंटेड होत्या. सेंटेड उदबत्ती आजकालच्या काळात ती उदबत्त्या तयार होतात, त्यामुळे मी त्यामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिकल वापरून लोकांना अपाय होणार नाही, त्यांना त्या वासामुळे सर्दी अलर्जी असे काही होणार नाहीत गोष्टी, त्याची काळजी घेतलेली होती. नॉर्मली बाजारात उदबत्त्या मिळतात पण त्याच्या कॅटेगरी प्रकार हा विचार केलेला नसतो असा माझा अनुभव आहे. ती मी सुधारणा करून त्या उदबत्तीचं प्रोडक्शन करतो.
3: आता हे जे तुम्ही सांगता

0: सेंटेड उदबत्ती यामध्ये आपल्या खास विकल्या जाणाऱ्या कुठल्या उदबत्ती आहेत त्याची काही नावं सांगाल का?
1: आसावरी आहे, भूमिका आहे, मधुलिका आहे, चंदन आहे, बकुल आहे.
0: आणि हे सगळे त्या त्या फुलांचे जे वास आहेत तसेच तसे अनुभूती देणारे उदबत्तीचे वास
1: 100%. कारण त्याच्यासाठी जो वास तयार केला जातो उदबत्तीचा तो आम्ही स्वतः तयार करतो.
0: वा, मसाला उदबत्तीचाही तुम्ही उल्लेख केला, याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण त्याआधी श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उदबत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उदबत्ती, केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445. शशिकांत सर, जसं तुम्ही म्हणालात की मसाला उदबत्ती सुद्धा आपण सुरू केली आणि ही अत्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने केली जाते, म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा?
1: ऑर्गॅनिक म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण आयुर्वेदिक पावडरही वापरले जातात. उदाहरण असं नागरमथा आहे, जटामासी आहे, पाचपाला आहे, मरवा आहे, दवणा आहे, याच्या प्रॉपर पावडरी करून या प्रोसेस आपण करतो.
0: बर, मग आता या उदबत्ती आपण हाताने तयार करतो, मग मशीन मध्ये बनवलेली उदबत्ती आणि हाताने बनवलेली उदबत्ती यामध्ये मेन फरक काय असतो?
1: मशीन मध्ये उदबत्ती बनवली साधारण सोपी प्रोसेस असते, ते डिपिंग केलं जातं. डिपिंग म्हणजे आपण उदबत्ती बुसकळून काढतो केमिकल मध्ये वासामध्ये. पण मसाला उदबत्तीमध्ये काय असतं, त्याचा असा गोळा तयार केला जातो, उदबत्तीचा गोळा तयार होतो आणि तो प्रत्येक काडीवरती लावला जातो. जसं आपण बायका पोळ्या करतात म्हणजे उदाहरण, तर त्याप्रमाणे ती उदबत्ती वाळायला लागते. त्याचा स्पीड कमी असतो, प्रोडक्शन कमी असतं, पण ती हाय रेंज मधल्या क्वालिटी उदबत्ती त्या आम्ही तयार करतो.
0: अच्छा, ओके. अच्छा, अर्थातच या हाताने बनवलेल्या उदबत्ती असतात त्यामुळे याला वेळही जास्त लागतो आणि या अत्यंत कस्टमाइज पद्धतीने आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या आहेत, म्हणूनच उदबत्तीमध्ये घोलप सुगंधीचं नाव आपल्याला जास्त ऐकायला मिळतं. श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उदबत्ती, ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उदबत्ती, सुगंधी केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, स्वतः घोलप यांनी बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3 इथे, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445. पुन्हा भेटूयात घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7:45 वाजलेत.
4: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, ये हर दाना सामान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
3: प्रसारण सभी तथा यानंतर
7: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर IVF सेंटर शिरवळ.
3: श्रोते हो, गंमत गाणी यामध्ये आता आपण ऐकणार आहोत एक छानसं बालगीत, आदिती अद्वैत यांच्या स्वरामध्ये, प्रवीण दवणे यांची रचना, मीना खडीकर यांच्या स्वरात. ऐकूयात जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी कार्यक्रमातलं हे गीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबर जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती. सकाळचे 7:50 होत आहेत. आता यानंतर लगेचच ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG, तर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत. खरं तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत. मोडकसर, नमस्कार.
5: नमस्कार
3: मोडकसर. एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे.
6: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस.
3: बरोबर.
6: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितलाय.
3: हो.
6: तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे

0: असे आकार लावलेले असतात आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ती झालर, पण ते झालर कम पेंडंट होत आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची. आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता.
1: बरोबर.
0: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेसमध्ये. आणि त्याला जी पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल पट्टीचं नेकलेस म्हणतोय त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला. तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात, कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्या वरचे जसे मखर असतात त्याचे, म्हणजे उलट्या बाजूचं मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड आकार अशी मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात. ते जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं. आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता, गोंडा लावलात तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालरवालं त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत येतं, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतात आणि मजुरी साधारणपणे 13-15% असते. आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस, ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याची मजुरी साधारण 14-16%
1: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात. सर, टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
0: काय कलकत्ती म्हटलं की त्याच्यात टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून कलकत्त्यावरून बनून येते. टेम्पल ज्वेलरीमध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जे देवळं आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं. आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते आणि बल्की दिसते थोडीशी. आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60-80 ग्रॅम अशी असतात आणि मजुरी म्हणाल तर 22-25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते
1: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
0: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये दोन्ही फिनिश मध्ये मिळतं.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: सर, आपण आज जो विषय बोलणार आहोत किंवा रादर हा पहिला आठवडा जो पूर्ण गप्पा मारणार आहोत त्याचा आपला विषय आहे फ्रेंडशिप डे. आता फ्रेंडशिप डे आणि

0: इन्व्हेस्टमेंट या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंटची मैत्री कशी असली पाहिजे याबद्दल आम्हाला सांगा.
1: सो फ्रेंडशिप डे आणि इन्व्हेस्टमेंट असा जेव्हा विचार होतो आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हा विचार कसा झाला पाहिजे. सो बेसिकली जेव्हा आपण यंग आहोत आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अगदी आपल्या करिअरची सुरुवात झालेली आहे किंवा इंटर्नशिपला आपण आहोत, स्टार्ट युअर स्मॉल अमाऊंट विथ मे बी अ लिक्विड फंड, इमर्जन्सी फंड, कारण आपल्याला पुढे उच्च शिक्षण घ्यायचंय, आपल्याला मोठ्या करिअरला जायचंय किंवा आपल्याला स्टार्टअप सुरू करायचंय, थोडेसे पैसे गाठीला असले तर हरकत नाही. म्हणून इन्व्हेस्टमेंटची मैत्रीला सुरुवात करा. पहिलं प्रॉडक्ट अगदी यंग जनरेशन मध्ये आपण असू, नव्याने सुरुवात झालेली असेल तर इमर्जन्सी फंड आणि लिक्विड फंडचा विचार करा. जसं वय थोडंसं पुढे सरकतं, अनुभव थोडा काठीची येतो, रिस्क घेण्याची मानसिकता बदलते, त्यानंतर जबाबदाऱ्या येतात, त्या बेसिसवर हळूहळू थोडंसं पुढे सरकून आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटचा युनिव्हर्स वाढवण्याचा विचार झाला पाहिजे, त्याच्याशी मैत्री झाली पाहिजे. जेव्हा फ्रेंडशिप डे आणि मैत्री इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोलतोय तर आपल्याला बॅलन्स फंड, हायब्रिड फंड किंवा इक्विटी म्युच्युअल फंड ह्याचा विचार करायला हरकत नाही. वयाच्या पुढच्या टप्प्यावर आपण जेव्हा सरकतो, जेव्हा आपण 50, 55, 60 पर्यंत पोहोचलेले आहोत, साधारण त्या टप्प्यात आपण आहोत, तर आपली इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड करण्याच्या दृष्टिकोनातून कसा विचार करता येईल, सो दॅट ती इन्व्हेस्टमेंट लॉंग लास्टिंग टिकून राहील, आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटचे फ्रुट्स घेता येतील, कारण आपण 20, 25, 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट ही करत आलेलो आहोत आणि आज ती फळं चाखायची वेळ आलेली आहे, असा जेव्हा विचार होतो तेव्हा शांतपणे सेफ्टी प्रॉडक्टमध्ये आपले पैसे मूव्ह करून त्या इन्व्हेस्टमेंटचा आनंद घेत राहायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवून फायनली आपल्या नेक्स्ट जनरेशनला ती इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने कशी पास ऑन होईल. सो आपण या पृथ्वी तलावर नसताना देखील आपण आपल्या घरच्यांचे, प्रियजनांचे मित्र राहू शकतो, असं या मैत्रीचं स्वरूप असेल जेव्हा इन्व्हेस्टमेंट आणि मैत्री वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरची इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्याशी मैत्री.
0: या छान गप्पांबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. पुन्हा भेटूयात. गुड डे. बाय बाय.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन,

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: शोधो काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. पुणे विविध भारती 101 FM वरून वेळ लक्षात घ्या. सकाळचे ठीक 8:10 झाली आहे. ही वेळ ठळक बातम्यांची.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरहून विठुरायाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखीचं काल पिंपरी चिंचवड शहरात आगमन झालं. या पालखी सोहळ्याचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काल आळंदीत पोहोचली. रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या तसंच पुष्पवृष्टी करून पालखीचं स्वागत करण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोल्हापुरात आश्रय घेतलेल्या पोलंडच्या हजारो निर्वासितांच्या स्मरणार्थ कोल्हापूरच्या वळीवडे इथं उभारण्यात येत असलेल्या वळीवडे म्युझियम ऑफ ह्युमॅनिटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पोलंडच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळानं काल कोल्हापूरला भेट दिली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पोलिश संसदेच्या सल्लागार डॉ मालगोर झाट्टा बोनिकोव्होस्का यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आणि शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक करारांवर चर्चाही केली. अमेरिकेतल्या H1B व्हिसाधारकांना नोकरी गमावल्यानंतर नवीन नोकरी शोधण्यासाठी 60 दिवसांपर्यंतचा कालावधी देणारी तरतूद रद्द करण्याचा विचार अमेरिका करत आहे. हा प्रस्ताव तपासला जात आहे आणि प्रस्ताव

0: बदलांचे पूर्ण तपशील अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. हा नियम अंमलात आला तर नोकरी आधारित H-1B व्हिसाधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नोकरी गमावली तर ताबडतोब देश सोडावा लागेल. अमेरिकेत H-1B व्हिसाधारकांपैकी 71% लाभार्थी भारतीय असल्यामुळे या नियमाचा परिणाम भारतीयांवर होणार आहे. दिल्लीतल्या मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात काल 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आलेल्या ऑन द ट्रेल ऑफ 41 डिग्रीज या लघुपटाच्या विशेष प्रदर्शनानं झाली. मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा, प्रयोगशीलता आणि दर्जेदार कलाकृती देशाच्या राजधानीतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज हवामान ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. कमाल तापमान 23 आणि किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM प्रसारण सभेत. आता वेळ झाली आहे.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
5: कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत मधुकर परळकर यांच्या या भक्तिरचनेसोबत. शुभस जोशी यांच्या स्वरातलं हे गीत.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
4: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
3: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
4: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
3: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
2: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट.
1: मग मी पण जातो
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना,
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण,
4: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे, संपर्क 84-85-87-12-52।
6: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
7: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
8: श्रोतेहो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती गीतांचा हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून। आता ऐकूयात संत एकनाथ महाराजांचा अभंग वंदना खांडेकर यांच्या स्वरामध्ये।

0: कार्यक्रमातली ही भक्तिरचना पी सावळाराम यांची, वसंत प्रभू यांचं संगीत. स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात पुढचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
4: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
0: कार्यक्रमातलं आता शेवटचं हे भक्तिगीत, श्रीनिवास खळे यांचं संगीत, स्वर सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते, सुरेश वडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा आपला लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोते, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. प्रसारण सभेमध्ये ही वेळ द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाची.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये कस्तुरीच्या सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक, कलाकार, मराठी रसिक ज्यांना गदिमा या नावानं ओळखलं जातं। कोणासाठी अण्णा, कोणासाठी महाकवी, तर कोणासाठी शब्दप्रभू, अशा अनेक उपाध्यांनी सर्वदूर परिचित असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले गदिमा। ऐकूयात गदिमांच्या शब्दांनी सजलेली ही काही गदिमा गीतं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
6: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
5: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
6: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
5: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
6: संपर्क सक्सेस अबॅकस 8888560011
5: 88 86 56 00 11.
7: घर असो वा कार,
8: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
7: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक

0: श्रोतेहो कार्यक्रमातली यानंतरची गीत या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: मंडळी, मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये गदिमांचं स्थान अजोड आहे। त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मनाला सदैव मोहिनी घालणारी त्यांची गीतरचना यामुळे ते कायमच श्रेष्ठ ठरले। प्राचीन मराठी काव्याला त्यांनी अधिक समृद्ध केले। संत काव्यातील आंतरिक गेयगुण, शाहिरांचा स्वाभाविक ठसका, लोकगीतातील मनाला भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि आशय घनता यांच्या अद्भुत मिश्रणातून गदिमांची गाणी निर्माण झाली।

0: आजच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 होत आहेत, जाणून घेऊयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. ऑगस्ट क्रांती दिन आज पाळला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईतल्या गोवालिया टँक इथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना देश सोडण्यासाठी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली आणि करेंगे या मरेंगे हा नारा दिला होता. हा लढा ब्रिटिश राजवटीचा पाया हलवणारा ठरला. या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांना आज अभिवादन केलं जात आहे. ऑगस्ट क्रांती दिनातील क्रांतिकारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. या लढ्यामध्ये सहभागी भारतीयांनी दाखवलेले धैर्य आपल्याला कायम प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऐतिहासिक काकोरी रेल्वे कटातील अमर क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली आहे. काकोरी रेल्वे कट हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अविस्मरणीय अध्याय होता. या घटनेनं ब्रिटिश राजवटीच्या अन्याय आणि अत्याचारांविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीला नवी चालना दिली असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. केंद्र सरकारनं मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश आणि कर्नाटक उच्च न्यायालयांसाठी 30 न्यायाधीशांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या नियुक्त्यांमध्ये 20 वकील आणि 10 न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या सल्ल्यानं राष्ट्रपतींनी या नियुक्त्या केल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. बाभुळगाव, नेर आणि दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेट देत त्यांनी शेतीचं झालेलं नुकसान आणि खरडून गेलेल्या जमिनींची पाहणी केली. नुकसानीचं सर्वेक्षण तसंच पंचनामे तातडीनं पूर्ण करून बाधितांची यादी गावात प्रसिद्ध करावी, सर्वेक्षणातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ट्यून केलंय. प्रसारण सभेत ही वेळ आहे एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाची.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: नमस्कार रसिक हो मंडळी. शब्द जेव्हा निसर्गाच्या कुशीत विसावतात, भावना जेव्हा संगीताच्या सुरांमध्ये विरघळतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जेव्हा आनंदाने उजळून निघते, तेव्हा जन्माला येते ती कविता. आणि मराठी कवितेच्या या समृद्ध आकाशात एक नाव असं आहे ज्यांच्या कवितेत गोव्याच्या मातीचा गंध आहे, समुद्राच्या लाटांची लय आहे, हिरव्यागार निसर्गाची मोहिनी आहे, प्रेमाची कोमलता आहे आणि अध्यात्माची आर्तता आहे. ते नाव म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बाभ बोरकर. आणि प्रेमानं ज्यांना आपण बाकी बाब म्हणतो असे कवी. आजच्या कार्यक्रमात आपण अनुभवणार आहोत एका अशा कवीचा जीवन प्रवास ज्यांनी निसर्गाकडे केवळ पाहिलं नाही तर त्याच्याशी संवाद साधला, ज्यांनी प्रेम केवळ अनुभवलं नाही तर त्याला कवितेचं रूप दिलं, आणि ज्यांनी जीवनाकडे केवळ जगण्याच्या दृष्टीनं पाहिलं नाही तर त्यातील आनंद शोधला.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट।
4: सक्सेस अबॅकस 6-14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
3: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स।
4: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
3: लोणीकंद, तळेगाव, दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे।
4: संपर्क सक्सेस अबॅकस 88885600011
3: 88885600011।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: मंडळी, 30 नोव्हेंबर 1910 गोव्याच्या कुडचडे या भूमीत एका बालकाचा जन्म झाला. त्याचं नाव अर्थातच बाळकृष्ण भगवंत बोरकर, म्हणजे आपले बाभ बोरकर. पुढे हाच बालक मराठी आणि कोकणी साहित्य विश्वात एक महत्वाचं नाव ठरणार होता. गोवा म्हणजे निसर्गाची उधळण, निळाशार समुद्र, हिरवीगार वनराई, पावसाच्या सरी, नद्या, डोंगर, मंदिराच्या घंटेचा नाद आणि त्या घंटेनादासोबतच मिसळणारे समुद्राचे स्वर. आणि या सगळ्या वातावरणात वाढणाऱ्या बोरकरांच्या संवेदनशील मनावर निसर्गाचे संस्कार होत गेले. कदाचित म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नाही राहत, तो त्यांच्या कवितेतील एक जिवंत व्यक्तिरेखा बनतो. झाडे बोलतात, नद्या गातात, समुद्र संवाद साधतो, आकाश भावनांचं रूप घेतो आणि पाऊस तर जणू आपल्या मनातच बरसतो.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: अपने सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर। 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य। इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं। सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस। तो देर किस बात की, एडमिशन के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: मंडळी, आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आनंदयात्री कवी बा. भ. बोरकर यांच्याविषयी। मंडळी, बोरकरांचं शिक्षण गोवा आणि धारवाड इथं झालं। 1928 त्यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं, परंतु त्यांच्या मनातला कवी मात्र सतत जागा होता। बोरकरांनी अगदी तरुण वयात कविता लिहायला सुरुवात केली। 1930 म्हणजे वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, तो म्हणजे प्रतिभा। ही केवळ एका काव्यसंग्रहाची सुरुवात नव्हती, तर ही होती मराठी कवितेतील एका वेगळ्या स्वराची सुरुवात। त्यानंतर आले जीवनसंगीत, दूधसागर, आनंदभैरवी, चित्रवीणा, गीतार, चैत्र पुनव आणि कांचन संध्या। मंडळी, या संग्रहांच्या नावातच एक वेगळं संगीत जाणवतं, नाही का?

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: घर असो वा कार,
4: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
3: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहकाभिमुख कर्ज योजना।
4: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण।
3: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे। संपर्क 84-85-87-12-52।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट। स्वामिनी गाड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
8: मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आनंदयात्री कवी बाब बोरकरांविषयी जाणून घेत आहोत। मंडळी, आनंदयात्री हा शब्द त्यांच्या काव्य स्वभावाला अत्यंत योग्य आहे, कारण बोरकरांच्या कवितेत जीवनातील दुःख नाही असं नाही आहे, विरह आहे, एकटेपण आहे, मृत्यूची जाणीव आहे, संघर्ष आहे, पण या सगळ्यांच्या पलीकडे ते जीवनातला आनंद शोधतात। त्यांच्यासाठी आनंद म्हणजे केवळ सुख नाही, आनंद म्हणजे पहाटेचा सूर्य, पावसाचा पहिला थेंब, नदीचा प्रवाह, प्रिय व्यक्तीचं स्मित, भक्तीतील शांतता आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव। त्यांच्या कवितेतील एक प्रसिद्ध ओळ या क्षणी आठवते, ती म्हणजे देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके। वा, किती सुंदर विचार। जीवन सुंदर आहे की नाही हे बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर आपण जीवनाकडे कोणत्या नजरेनं पाहतो यावर त्याचं सौंदर्य ठरतं।

0: मंडळी, गोव्याच्या मातीत जन्मलेला एक कवी, मराठी आणि कोकणी भाषांना समृद्ध करणारा साहित्यिक, निसर्गाला शब्द देणारा कवी, प्रेमाला संगीत देणारा कवी, भक्तीला भाव देणारा कवी आणि जीवनाकडं आनंदानं पाहायला शिकवणारे हे कवी म्हणजेच बाब बोरकर, अर्थात बाकी बाब। त्यांच्या कवितेतील हे सुंदर भाव आपल्या मनात ठेवूयात आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात। हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। याबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत।
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे। किडनी तुमची, काळजी आमची।
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। वेळ लक्षात घेत सकाळचे ठीक 9:30 आणि 20 सेकंद झाली आहेत। प्रसारण सभेमध्ये आता कार्यक्रम पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही, हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम।
2: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज।
0: श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात शाकुंतली या नाटकातल्या या नांदीनं। अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही रचना आणि संगीत देखील त्यांचंच।

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: मंडळी, 9 ऑगस्ट 1890 संगीत सौभद्रमधील धैर्यधाराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा आज जन्मदिवस. ऐकूयात त्यानिमित्तानंच पंडित सवाई गंधर्व यांच्या स्वरातलं कार्यक्रमातलं हे पुढचं नाट्यपद.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाणी डोळे.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे.
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: घर असो वा कार,
8: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
7: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
8: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
7: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
9: अपनी सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
10: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: शोधवादा कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मालिनी राजूरकर यांच्या स्वरामध्ये संगीत स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद.

0: पुना आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कमी वेळात जास्त नफा बस एका क्लिक वर कमाले हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: श्रोतेहो कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं हे नाट्यपद.

0: हृदयो मालती पांडे यांच्या स्वरामधलं हे नाट्यपद गोविंद बल्लाळ देव यांनी संगीतबद्ध केलं होतं. या नाट्यपदरचनेबरोबरच पुन्हा एक एअर मर्मबंधा तली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:58 होत आहेत. आता जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बारामती तालुक्यातल्या श्री मयुरेश्वर गणपती मंदिराला आणि मेडद येथील स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयाला काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून या दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या तसंच प्रस्तावित विकास कामांची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. विश्वबंधुता साहित्य परिषदेतर्फे कालच्या क्रांतीदिनानिमित्त तिरंगा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. बंधुता आणि मानवतेची भावना समाजात रुजल्यास भारत जोडोचा उद्देश साकार होईल असं मत ज्येष्ठ साहित्यिक अॅडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. यावेळी मान्यवरांना विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार प्रदान करण्यात आले. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या वतीनं काल पुण्यात मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारनं उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न करू नये आणि आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. पेंटॅगॉननं अमेरिकन संरक्षण कंपन्यांना शस्त्रास्त्रांचं उत्पादन आणि वितरण जलद करण्याचे आदेश दिले आहेत. द वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार उपसंरक्षण सचिव स्टीव्ह फेनबर्ग यांनी संरक्षण उद्योग क्षेत्रातील संबंधित घटकांना जलद अधिक आक्रमक वितरण वेळापत्रक आणि वाढीव उत्पादन साध्य करण्याच्या योजना सादर करण्यासाठी 21 दिवसांचा अवधी असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम कॅनडातल्या ऑकेनगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यानंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून या भागात 100 अधिक वेणवे पेटले आहेत. उष्ण वारे आणि दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सबजेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोतेहो हे आहे पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:42 होत आहेत. प्रसारण सभेत आता यानंतर ऐकणार आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
7: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
8: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
7: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
8: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे वारजे आणि मुशी इथं सुरू.
7: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
10: नमस्कार मॅडम.
9: सक्सेस अबॅकस बद्दल आपण नेहमीच बोलत असतो, आज या सक्सेस अबॅकसची वैशिष्ट्य काय काय आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, काय सांगाल?
10: आपण 6 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी गणित फास्ट व्हावं, मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आपण काम करतो. हे करत असताना अबॅकसचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण फक्त 4 लेवलमध्ये पूर्ण करतो. शक्यतो हा अभ्यासक्रम शिकायला मुलांना 8 लेवल 10 लेवल 12 लेवल कराव्या लागतात, ज्यामुळे मुलांचा वेळही जातो आणि पालकांचे अधिकचे पैसेही जातात. तर माफक फीमध्ये अबॅकसचं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आपण 4 लेवलमध्ये अबॅकस पूर्ण करतो. अबॅकसोबत वैदिक गणित मुलांना मोफत शिकवतो. नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धा आयोजित करतो आणि त्यातून 1 लाख रुपयाची स्कॉलरशिप, लॅपटॉप, सायकल्स अशा अनेक बक्षिसं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत असतो. त्यावेळेस सक्सेस अबॅकस आज विद्यार्थी पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
11: अगदी खरे.
10: पुण्यामध्ये आपल्या कासरवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे, लोणीकंद, तळेगाव दाबाडी, मोशी, वारजे, रावेत आणि नवी पेठ या ठिकाणी ऑफलाईन शाखा कार्यरत आहेत.
9: वा, म्हणजे पुण्याच्या प्रत्येक भागामध्ये सक्सेस अबॅकसची एक तरी ऑफलाईन शाखा आहे आणि या सगळ्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. तुमच्या मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्यासाठी, त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी संपर्क करू शकता सक्सेस अबॅकसला. आमच्या 11 ऑफलाईन शाखा आपल्या जवळच्या शाखेसाठी तुम्ही संपर्क करा 88 88 56 00 11 या नंबरवर.

0: 88 56 0011. पाटील सर, आपण याआधी सुद्धा बोललो होतो की जसं अबॅकस मध्ये मुलं इंटरेस्टेड आहेत, तसंच काही गृहिणी किंवा काही पालक सुद्धा इंटरेस्टेड असतात ज्यांना फ्रँचायझी घ्यायची असते, त्यांच्याबद्दल काय सांगाल?
1: आपल्याला पुण्यातील विविध भागातून ऑलरेडी पालकांच्या खूप साऱ्या इन्क्वायरी येत आहेत. आता खूप मागे काही दिवस आपले रेडिओवर एपिसोड चालू आहेत, तर आमच्या सेंट्रलाइज नंबरवर खूप इन्क्वायरी येतात की आम्हाला ऑफलाईन हिथं सेंटर कुठे आहे का. तर मी पुण्यातील ज्या पदवीधर महिला आहेत किंवा ज्यांचे खासगी क्लासेस आहेत त्यांना असं आवाहन करेन की तुम्ही नक्की तुमच्या भागामध्ये हे जर सक्सेस अबॅकसचं ऑफलाईन सेंटर सुरू केलं तर निश्चित तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. हे अबॅकस सुरू करण्यासाठी लागणारा ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट हा सर्व आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, आणि तुम्ही तुमच्या भागामध्ये हे शनिवार रविवार क्लासेस चालू करून एक चांगला अर्थार्जन पण करू शकता आणि एक दर्जेदार अबॅकसचं शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवू शकता.
0: पण यासाठी काही मिनिमम शिक्षण असणं आवश्यक आहे का आणि कोण याच्यासाठी अप्लाय करू शकतो?
1: कोणती शाखेचा पदवीधर असणारा व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकतो, कोणती पदवीधर महिला ज्यांना विशेषतः लहान मुलांना शिकवण्यामध्ये आवड आहे ते करू शकतात. यासाठी लागणारा अबॅकसचं प्रॉपर टीचर ट्रेनिंग आपल्या सक्सेस अबॅकस कडून त्यांना दिलं जातं.
0: वा, म्हणूनच श्रोते हो, तुमच्या मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्यासाठी, त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी सक्सेस अबॅकसच्या ऑफलाईन शाखेला जरूर संपर्क करा. पुण्यामध्ये सक्सेस अबॅकसच्या 11 ऑफलाईन शाखा आहेत. तुमच्या जवळच्या शाखेसाठी संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11. तसंच सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेण्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस तुम्ही तुमच्या इथे सुरू करू शकता आणि यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 88 86 56 00 22, 88 86 56 00 22. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
4: गुड मॉर्निंग चित्र, श्रोते नमस्कार.
3: विक्रम, आजची जी केस आहे या केस फाईल वरती यांचं वय आहे 39 वर्ष. आपण यांचं नाव बदललंय, दीपाली असं नाव आहे. आता 2 वर्षांपूर्वी त्यांचं युटेरस रिमूव्ह केलं होतं. हे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या वजनामध्ये 16 ते 17 किलोची वाढ झाली होती, प्लस त्यांना थायरॉइडची गोळी चालूच होती आणि या सगळ्यामुळं अर्थातच वजन कंट्रोलमध्ये येत नव्हतं. 95 किलो वजन झालं होतं.
4: आजकाल अनफॉर्च्युनेटली दीपाली मॅडम सारख्या बऱ्याच केसेस यायला लागल्यात की लाईफस्टाईल बरोबर नसल्या कारणाने किंवा व्यायामाचा अभाव असल्या कारणाने किंवा आणखीन काही कॉम्प्लिकेशन मुळे बायकांना पिरियड्सचे खूप त्रास होतात. आता दीपाली मॅडमचं असं होतं की त्यांना युटरस रिमूव्ह करण्याचं कारण त्यांचं असं होतं की त्यांना पिरियड जेव्हा यायचे तेव्हा ते 20-25 दिवस थांबायचेच नाही, मग खूप जास्त ब्लड लॉस व्हायचा, हिमोग्लोबिन कमी व्हायचं आणि त्याकरता मेडिकेशन घेऊन देखील नंतर ते थांबत नव्हते त्यांचे पिरियड्स. आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही युटरस रिमूव्ह करून टाका ह्या त्रासातनं दर महिन्याला जाण्यापेक्षा. तर त्यांनी युटरस रिमूव्ह केलं, तो त्रास त्यांचा थांबला. पण दुसऱ्या बाजूला असं झालं की युटरस रिमूव्ह केल्यानंतर जो काही हॉर्मोन इम्बॅलन्स शरीरामध्ये त्यांच्या झाला असेल त्याच्यामुळे त्यांचं वजन झपाट्याने वाढायला लागलं आणि लिटरली 2 वर्षात 16 ते 17 किलोनी त्यांचं वजन वाढलं. म्हणजे त्यांचं वजन आपल्याकडे जॉईन झालं तेव्हा मायामध्ये 95 kgs होतं आणि 2 वर्षापूर्वी हेच त्यांचं वजन 75 ते 80 मध्ये होतं. त्यामुळे त्यांना त्याचं टेन्शन यायला लागलं होतं की एका बाजूला वजन वाढतंय, वजन कमी करण्याचा मार्ग काही सापडत नाहीये. आणि अजून एक त्यांच्या बाबतीत थोडासा इश्यू म्हणजे त्यांना हायपोथायरॉइड होताच, म्हणजे थायरॉइड करता त्यांचं मेडिकेशन चालू होतं. पण त्यातली चांगली गोष्ट अशी की थायरॉइडचं मेडिकेशन जे काय त्या खात होत्या ते खाऊन त्यांच्या थायरॉइड लेवल्स नॉर्मल होतं, तर त्यामुळे त्याचा काही जास्त इश्यू नव्हता.
3: ओके. पण वजन तर कमी करणं गरजेचं होतं. या सगळ्यासाठी तुझ्याकडे आल्या त्या, तू काय काय सांगितलंस ते ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9031132500, 9031132500. 9011-3250-90-111-32500. विक्रम ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण दीपाली मॅडम यांची केस डिस्कस करतो.
4: बरोबर आहे. तर प्रत्येक क्लायंट आपल्याकडे आल्यानंतर मी

0: गोष्टींकडे नेहमी बघतो. ती व्यक्ती दिवसाभरात काय खाते, कधी खाते, मी त्या व्यक्तीचं डाएट.
1: नंबर
0: दोन, ते व्यक्ती व्यायाम करते का नाही, कुठल्या पद्धतीचा व्यायाम आणि कितपत व्यायाम होतो आणि किती वर्ष सलग व्यायाम करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची रात्रीची झोप व्यवस्थित वेळेला आहे का. तर ह्याच तिन्ही गोष्टी मी दीपाली मॅडमच्या बाबतीत त्यांना विचारल्या, तर तेव्हा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आजकाल 90% लोकांमध्ये नसते, तर ती त्यांची अशी होती की बरेच वर्ष गेले रात्री 10 झोपून सकाळी 6 उठतात.
1: अच्छा.
0: आणि ती तो एक खूप मोठा फॅक्टर असतो.
1: तुला काही विशेष करायचं नव्हतं,
0: त्यात विशेष काही करायला लागत नव्हतं. आणि आता दुसरे दोन जे फॅक्टर्स होते ते त्यांचे जरा गडबडलेले, म्हणजे सकाळी नाश्ताच करत नव्हत्या, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर 3 ते 4 कप चहा दुपारच्या जेवणाच्या आधी, त्यानंतर डायरेक्ट दुपारी जेवण आणि मग त्यानंतर संध्याकाळी असंच काहीतरी बाहेरचं खाल्लं तर नाही, आणि मग डायरेक्ट रात्री जेवण, असा काहीतरी प्रकार होता. आणि सर्वात मेन त्यांचा इश्यू असा होता की किती वर्ष त्यांनी व्यायाम केलाच नव्हता, तर त्यामुळे घरात जे काही काम होतं ते सोडून त्यांच्या शरीराला ऍक्टिव्हिटी असं काहीच
1: नव्हतं,
0: होते हाऊस वाईफ. आणि त्यांना मी व्यायामाचं बेसिकली महत्व समजावून सांगितलं. मग त्या मला म्हणल्या फक्त चालून चालेल का, तर मी म्हणलं नाही फक्त चालून तुम्हाला चालणार नाही, सर्वांगी व्यायाम तुम्हाला पाहिजे. आणि त्याच्यात सुद्धा कार्डिओ व्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस, फ्लेक्झिबल एक्सरसाइज, फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये पाहिजेत. आणि ते त्यांना पटलं आणि मग त्या फॉलो करायला लागल्या. आज आपण रिझल्ट त्यांचा बघितला तर आज त्यांचं 4 महिन्यात 13 किलोनी वजन कमी झाले. 95 वरनं त्यांचं 82 तर 4 महिन्यामध्ये आलेलं आहे वजन कमी. आणि त्यांचं आयडियली वेट साधारण 65 to 66 kg पाहिजे. ते यायला ऑफकोर्स वेळ लागेल, पण मेन म्हणजे 3 महिन्यात आज त्यांना हा कॉन्फिडन्स आला की आपलं वजन कमी होऊ शकतो, जो त्यांना अजिबातच आधी नव्हता.
1: नक्कीच. याबरोबरच आज वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा अशाच गप्पा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, निओ वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, निओ वुमन्स हॉस्पिटल मध्ये असलेले निओनेटोलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन डॉक्टर ध्येय पंड्या सर आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार डॉक्टर.
4: मॅडम नमस्कार.
3: ऑगस्ट 1 हा आपल्याकडे ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो.
4: yes.
3: आणि आपण आता ऑगस्टच्याच महिन्यामध्ये आहोत, म्हणून तुमच्याकडनं ब्रेस्ट फिडिंग बद्दलची इन्फॉर्मेशन आम्हाला हवी आहे. काय गरज असते ब्रेस्ट फिडिंगची, इम्पॉर्टन्स काय असतो, याबद्दल आम्हाला सांगा.
4: जैसे मॅडम आपने बताया, फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट ब्रेस्ट फिडिंग वीक के तौर पे मनाया जाता है. नाउ ब्रेस्ट फिडिंग इज जस्ट नॉट अ न्यूट्रिशन, वो सिर्फ पोषण नहीं है, वो एक कम्प्लीट फूड है. बेबी को जो रिक्वायर्ड न्यूट्रिशियस है, जैसे कि विटामिन है, मिनरल्स है, मेजर कार्बोहाइड्रेट है, लिपिड है, उसके अलावा बेबी को इम्यूनिटी के लिए काफी हेल्प होता है. हम ऐसा बोलते हैं कि वो सिर्फ स्पीसीज स्पेसिफिक नहीं होता, बेबी स्पेसिफिक होता है. जैसे कि एक बच्चे के लिए जो इम्यूनिटी रिक्वायर्ड है वो उसकी ही माँ उसको प्रोवाइड कर सकती है.
1: अच्छा.
4: सो इट इज वेरी बेबी स्पेसिफिक. बेबी को न्यूमोनिया होने का चांस, ईयर इन्फेक्शन होने का चांस और काफी सारे इन्फेक्शन होने का चांस ब्रेस्ट फीडिंग से कम हो जाता है. इसके अलावा ऐसा भी देखा गया है कि लॉन्ग टर्म में एलर्जी, अस्थमा होने का चांस भी ब्रेस्ट फीडिंग से कम हो जाता है.
1: अच्छा.
4: नॉट ओनली दिस, जो बेबी ब्रेस्ट फेड है वर्सेज जो बेबी ब्रेस्टफेड नहीं है, उनमें आईक्यू का डिफरेंस 3 से 5 पॉइंट का रहता है. सो इट सजेस्ट कि ब्रेस्टफीडिंग का कितना इम्पॉर्टेंट है.
3: आता हे ब्रेस्टफीडिंग जे आहे ते कधी सुरू करणं गरजेचं असतं, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर कधी त्याला दूध पहिल्यांदा दिलं गेलं पाहिजे आईचं.
4: व्हेरी इम्पॉर्टंट मॅडम. सो एज सून एज पॉसिबल बेबी को ब्रेस्टफीडिंग इनिशिएट करना चाहिए. सो WHO ऐसा बोलता है कि जस्ट आफ्टर बर्थ, नाड काटने से भी पहले हमको बेबी को माँ के चेस्ट पे रखना है.
1: ओके.
4: और बेबी खुद से ब्रेस्ट की ओर लैच करता है और ब्रेस्टफीडिंग इनिशिएट करता है.
1: ओके.
4: इससे बच्चे को तो फायदा है ही है, मदर्स को भी फायदा है, क्योंकि मदर को जो हार्मोन सिक्रेट होते हैं उससे मम्मी की पिशवी है वो जल्दी कॉन्ट्रैक्ट होती है, मम्मी को ब्लीडिंग का रिस्क कम हो जाता है.
1: अच्छा.
4: सो एज सून एज पॉसिबल बेबी को ब्रेस्ट फीडिंग और कांगारू मदर केयर इनिशिएट करना चाहिए.
3: तुम्ही हे सांगताय ते बरोबर आहे, पण ज्यावेळेला काही काही स्त्रियांमध्ये आपण बघतो की जन्म बाळाला दिल्या दिल्या लगेच दूध तयार होत नाही.

0: नाही, मिल्क प्रोडक्शनच त्यांचं खूप कमी असतं आणि म्हणून त्यांना त्याची काळजी वाटते, भीती वाटते. मग या कंडिशन मध्ये काय करतात?
1: येस मॅडम, सो हमारे पास काफी ऐसे मदर फर्स्ट डे ऑफ लाइफ पे दूध ही नहीं आ रहा है ऐसे कंप्लेंट्स के साथ आते हैं. इनको हम ऐसा बताते हैं कि फर्स्ट डे ऑफ लाइफ पे बेबी का स्टमक का साइज एक चेरी के जितना रहता है, 6 to 8 ml उसमें सिर्फ दूध समा सकता है, उतना साइज रहता है. सो व्हाट एवर मिल्क मदर को आ रहा है वो बेबी के लिए इनफ है. फर्स्ट हमारा इंस्ट्रक्शन उनको ऐसा रहता है. एज फर्स्ट मिल्क इज कॉल्ड कोलोस्ट्रम. उसका मैडम न्यूट्रिशन के चलते इम्पोर्टेंस है ही है. उसमें काफी सारे इम्यून सब्सटेंस लाइक हम IgA बोलते हैं जो बेबी को इन्फेक्शन के सामने बचाते हैं. उस कोलोस्ट्रम को लिक्विड गोल्ड भी बताया जाता है. सो उसका उतना इम्पोर्टेंस है. सो मदर्स को ना कि मिल्क के सप्लाई पे लेकिन लैचिंग पे ध्यान देना चाहिए. ईच टाइम मदर शुड ट्राई टू लैच द बेबी ऑन ब्रेस्ट, मिल्क अपने आप से आता है.
0: अगदी, म्हणजे मैत्रिणींनो, जेव्हा आपण बाळाला जवळ घेतो आणि जे पहिलं दूध ज्याला मराठीमध्ये चीक असं म्हणतो, जे आता डॉक्टरने आपल्याला कोलेस्ट्रॉल म्हणून सांगितलं, हे सुद्धा बाळासाठी तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही फक्त त्यांना छातीपाशी धरलं आणि बाळाने सक करायला सुरुवात केली तरी जे 2 घोट किंवा 2 बूंद आपण म्हणतो ते जरी त्यांच्या तोंडात आणि पोटात गेले तरी सुद्धा त्यांना भरपूर इम्युनिटी मिळू शकते. याबाबत अजूनही बोलूयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
2: मैत्रिणींनो, अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत स्त्रियांच्या गरजा या वेगळ्या असतात आणि आम्ही त्या जाणतो. म्हणूनच न्यू वुमन्स हॉस्पिटल हे फक्त हॉस्पिटल नाही तर स्त्रियांचं दुसरं माहेर. न्यू वुमन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 88 57 66 66, 888-57-6666.
0: डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की जन्म झाल्या लगेच बाळाला दूध दिलं गेलं पाहिजे, पण काही काही केसेसमध्ये आपण बघतो की बाळ ही प्री मॅच्युअर जन्माला येतात, 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात. मग त्या केसेसमध्ये दूध दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे याबद्दल सांगा.
1: इनफॅक्ट मॅडम, ये बच्चो को और ज्यादा ब्रेस्ट मिल्क का जरूरत है. आय वॉन्ट से ब्रेस्ट फीडिंग बिकॉज 8 महिने के बाद जनरली बेबी का मॅच्युरिटी आता है की वो डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग कर पाए, बट मदर्स मिल्क का इनमें बहुत ज्यादा इम्पोर्टेंस होता है. तो ऐसे बच्चों को हम जनरली मदर का मिल्क एक्सप्रेस करके आइदर थ्रू ट्यूब और थ्रू वाटी स्पून और कप हम फीड करने का उनको सलाह देता है. इनसे बच्चों को इन्फेक्शन के सामने, पेट के रोगों के सामने, ब्रेन डेवलपमेंट के लिए बहुत ही हेल्प हो जाता है.
0: आता काही काही कंडिशन मध्ये, जसं आपण म्हणलं की बाळ प्रीमॅच्युअर जन्माला येतं, काही कंडिशन मध्ये आईला काही इन्फेक्शन असू शकतात ड्युरिंग डिलिव्हरी. समजा ताप आला असेल किंवा सर्दी खोकला झाला असेल, तर या केसेस मध्ये जर आई आजारी असेल तर मग दूध देणं गरजेचं आहे की नाही?
1: ये भी एक कॉमन क्वेरी रहता है. सो इनमें मैडम स्पेसिफिक वायरल इन्फेक्शन जैसे कि मदर को चिकन पॉक्स हो गया ड्यूरिंग द टाइम ऑफ डिलीवरी, दीज आर ओनली द कंडीशन जहां पे हम आइसोलेशन मदर और बेबी को थोड़ा दूर रखने को बोलते हैं. अदरवाइज इन ऑल अदर इलनेस मदर कैन टेक प्रिकॉशन. मदर मास्क पहन सकती है सपोज वायरल इन्फेक्शन है तो, और उनका मदर का ट्रीटमेंट चालू रखते हुए डॉक्टर की सलाह लेके डेफिनेटली ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू कर सकते.
0: सो मतलब उनके हेल्थ का बच्चों के दूध से कोई भी कनेक्शन नहीं रहता.
1: सो व्हाट वी से इज देयर इज अ गट ब्रेन एक्सेस एंड गट मेमोरी एक्सेस.
2: ओके,
1: सो कई बार मदर और बेबी डायड की तरह है. सो जो इन्फेक्शन मदर को है या जो इन्फेक्शन बेबी को है उसके सामने इम्यूनिटी मदर बनाती है और बच्चे को वो डिसीज के सामने प्रोटेक्शन देती है. सो उल्टा बेबी को ब्रेस्ट फीडिंग देना ज्यादा इम्पॉर्टंट है.
0: याच सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक महत्त्वाचा क्रायटेरिया असतो, म्हणजे आता सगळ्या बायका या वर्किंग वुमन असतात.
1: यस मॅडम.
0: आणि बऱ्याचदा त्यांना म्हणजे 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर काम सुरू करावं लागतं.
1: यस मॅडम.
0: मग या कंडिशन मध्ये ब्रेस्ट फीडिंग करणं कसं गरजेचं आहे?
1: सो फर्स्ट सल्ला हमारा ये है की ब्रेस्ट फीडिंग एक जर्नी है एंड यू शुड एन्जॉय दॅट जर्नी. एज आय टोल्ड यू, ब्रेस्ट फीडिंग का बहुत इम्पोर्टेंस बेबी के दिमाग और लॉन्ग टर्म के लिए है. सो एज मच एज पॉसिबल आप ब्रेस्ट फीडिंग करने को कोशिश कीजिए. आज के जमाने में वर्क प्लेसेस भी काफी ब्रेस्ट फीडिंग फ्रेंडली होते हैं.
2: राइट.
1: एंड अगर समझो नहीं ही हो पाता है तो एटलीस्ट ब्रेस्ट मिल्क बच्चे को मिले, इसके लिए मदर पंप करके ब्रेस्ट मिल्क स्टोर करके रख सकते हैं. एंड दैट दे कॅन गिव्ह ड्युरिंग देअर वर्क टाइम, बट एज मच एज पॉसिबल एटलीस्ट फर्स्ट सिक्स मंथ अँड अकॉर्डिंग टू WHO फर्स्ट टू इयर्स तक ब्रेस्ट फीडिंग या ब्रेस्ट मिल्क देना चाहिए.
0: आपल्याकडे आपण बघतो साधारणतः जसं तुम्ही म्हणालात की 6 महिने फार तर 8 महिन्यापर्यंतच ब्रेस्ट फीडिंग केलं जातं, त्याच्यानंतर मात्र फीडिंग बंद करून टाकतात. मोस्टली 2 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत दूध पाजलं जात नाही.

0: किंवा अदर नंतर मिल्क प्रोडक्शनच कमी होतं, तर हे योग्य आहे का? मिल्क प्रोडक्शन कमी होतं हे बरोबर आहे का? नाही झालं पाहिजे.
1: यस मैडम. सो जैसा हमने डिस्कस किया, 6 महीने तक एक्सक्लूसिव ब्रेस्ट फीडिंग, 6 महीने के बाद हम बच्चों को वीनिंग का सलाह देते हैं. हालांकि उनको ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करना चाहिए. न्यूट्रिशियस फीडिंग एज WHO says 2 साल तक रहता है.
2: okay.
1: तो धीरे धीरे धीरे वीनिंग करना है, बट ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करना है. एंड नाइट टाइम फीडिंग इवन 2 साल तक कंटिन्यू कर सकते हैं.
0: अजून एक महत्वाचा प्रश्न की जेव्हा काही बायकांची स्त्रियांची पहिली प्रेग्नन्सी असते त्यावेळेला जे जन्माला आलेलं बाळ असतं त्याला दूध सक करता येत नाही आणि आईला सुद्धा ते दूध देण्याची प्रॅक्टिस नसते, मग अशा वेळेला काय तुम्ही त्यांना काउन्सिल करता किंवा कशी आईला मदत होते की ब्रेस्ट फीडिंग
1: करायचं मॅडम? सो स्पेसिफिकली आज के जमाने में जब कई बार मदर्स अकेले रहते हैं, ग्रैंड पेरेंट्स नहीं रहते, ये क्वेरी बहुत रहता है. सो हमारा जो पहला सलाह रहता है, एज अर्ली एज पॉसिबल आप ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट कीजिए. ब्रेस्ट फीडिंग आने के लिए 2 चीज इंपॉर्टेंट है. फर्स्ट इज बेबी लैचिंग ऑन ब्रेस्ट और दूसरा रहता है एक स्टिमुलस पंपिंग.
2: अच्छा.
1: सो ये 2 चीज कर सकते हैं. अच्छा ब्रेस्ट फीडिंग होने के लिए बेबी का पोजिशन और बेबी का ब्रेस्ट पे अटैचमेंट, ये 2 चीज बहुत इंपॉर्टेंट है.
2: Okay.
1: अगर ब्रेस्ट फीडिंग का एक्सपीरियंस पेनफुल है तो दोनों के लिए वो अच्छा नहीं, ना मदर कंटिन्यू करेगी ना बेबी को भी. दैट मींस कि पोजीशन में अटैचमेंट में कुछ तो प्रॉब्लम है. सो देयर आर ब्रेस्ट फीडिंग काउंसलर आल्सो, उसका भी हेल्प ले सकते हैं. एंड अच्छा पोजीशन एंड अटैचमेंट के साथ डेफिनेटली फर्स्ट टाइम मदर्स आल्सो कैन कंटिन्यू ब्रेस्ट फीडिंग फ्रॉम डे 1.
0: खूप छान वाटलं सर, तुम्ही खूप उत्तम माहिती या ब्रेस्ट फीडिंग वीकच्या संदर्भात ब्रेस्ट फीडिंग काय इम्पॉर्टन्स आहे म्हणून आम्हाला दिली. या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत स्त्रियांच्या गरजा या वेगळ्या असतात आणि आम्ही त्या जाणतो. म्हणूनच न्यू वुमन्स हॉस्पिटल हे फक्त हॉस्पिटल नाही तर स्त्रियांचं दुसरं माहेर. न्यू वुमन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 88 57 66 66, 888-57-6666.
0: पुन्हा भेटूयात न्यू वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: मॅडम नमस्कार.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजाने मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र

0: के सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकता आहात. पुणे विविध भारती 101 FM वरून सकाळचे 10:26 झालेली आहेत. दरम्यान ऐकूयात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं. अश्विनी शेंडे यांचं हे गीत निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलं आहे.

श्रोतो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:31 होत आहेत. ऐकूया आनंदी जोशी यांच्या स्वरात आणखी एक गीत. कुशल खास्तक यांची ही रचना, निपुण देशपांडे यांचं संगीत.

0: श्रोत्यो, मराठी चित्रपट संगीतातील आणखी काही गाणी ऐकण्यापूर्वी ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: हॅलो रवी, काय करतोयस?
3: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
2: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
3: ट्रॅफिकचा आवाज? युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
2: युटिलिटी विंडोज हे काय आता नवीनच?
3: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
4: साऊंड, हीट आणि वॉटरप्रूफ अशा सर्व गुण संपन्न युटिलिटी विंडोज चं प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटर ला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
3: युटिलिटी विंडोज लागे जिथे, शांतता लाभे तिथे.
1: श्रोते हो नमस्कार. युटिलिटी विंडोजच्या यशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे आमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या असंख्य ग्राहकांचा. युटिलिटी विंडोज बद्दल त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातील कल्याण भेळचे रमेश कुंढरे. नमस्कार.
5: नमस्ते. नमस्ते.
1: अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर अशी भेळ आपण तयार करता, आपण या व्यवसायात कसे काय आलात?
5: हे व्यवसाय आमचा आहे ना, कल्याण भेळ हा व्यवसाय आमच्या आईने चालू केला होता आणि तिथून मग मी हमलेलो होतो, वडील मी हमलेले होते. पण ते काम करता करता आम्ही आईला मदत करायला जायचो आणि पण ते क्वालिटी जे क्वालिटी दिले ना भेळची, ऑटोमॅटिक ते वाढत जात. आता बिबेकर साहेबांनी बी क्वालिटी दिल्या, क्वालिटी दिल्यामुळे त्यांचं नाव आहे आज खिडक्यामध्ये बी. तसंच ते कल्याण भेळचं बी क्वालिटी द्या, नाही परवडलं धारवी वाढवा पण क्वालिटीमध्ये हलकं करू नका.
1: तुम्ही सांगितलं की तुमच्या आईनं हा व्यवसाय चालू केला आणि तुम्ही आईला मदत करत होतात, तर तुम्ही कशी मदत करत होतात आणि सुरुवातीला काय व्यवसायाचं स्वरूप होतं?
5: सुरुवातीला कसं आहे माहिती का, 100-200 रुपये असा व्यवसाय चालायचा. मग नंतर हळूहळू 300-400 रुपये धंदा आला, तिला एकटीला ओरखायचं नाही. मग आमचं काम संपल्यानंतर आम्ही तिला मदत करायला जायचो. मग मदत करता करता ते वाढता मी बी हमाली सोडली, वडिलांनी बी सोडली, आम्ही तिघही माईलेक तिथं करायचो काम.
1: नक्कीच. आज आपल्या व्यवसायाचं स्वरूप इतक्या वर्षानंतर कशा पद्धतीनं, म्हणजे सुरुवातीला आपण सांगितलं की ते गाड्यावरती सुरुवात होती ती, तर आज आपल्या व्यवसायाचं स्वरूप कसं काय झालेलं?
5: आज व्यवसायाचं स्वरूप म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे जी भेळ ही खालच्या दर्जाची, म्हणजे भेळ म्हणजे खरं गरीब लोकांची भेळ होती पण ती सगळ्यात मोठ्या लोकांपर्यंत ती भेळ पोहोचली गेली. आज सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रात तर जाती भेळ, बाहेर देशात बी भरपूर भेळ जाती. जवळ 15-16 कंट्रीमध्ये माल जातो सगळीकडे.
1: आपण आपलं घर बांधायचा निर्णय कधी घेतलात आणि आपण त्याबद्दल काय प्लॅनिंग केलं होतं?
5: नाही, 3 वर्षापूर्वी मी घर बांधायचा प्रयत्न चालू होता माझा. पण मला खिडक्या बी बसवायच्या होत्या, इंडो काच बी सगळे जाळी बिळी.

बसवायची होती तर विवेकर साहेब आमच्याकडे पहिल्यापासून भेळ खायला यायचे होते. मग त्यांना मी असं फोन, मला काही फोन नंबर बी गावला नाही, मग त्यांचा मी फोन शोधला आणि मग त्यांना मी म्हणलं आपल्याकडे विंडोचं काम करायचं.

0: पैसे सुद्धा रिजनेबल घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल काय अडचणच नाही. एकदम माणूस बी चांगला आहे, एक नंबर माणूस आहे, काही टेन्शन नाही. आणि कुणाला करायचं झालं तर दिवेकर साहेबांकडनंच करावं माझी ही इच्छा आहे.
1: नक्की. आता लोकांना काय प्रॉब्लेम असतो की बाहेर ट्राफिकचा आवाज असतो किंवा आवाजाचा जास्त त्रास असतो, तर युटिलिटी विंडोजचं वैशिष्ट्य म्हणजे तो आवाज बंद होतो, साऊंड प्रूफ खिडक्या आहेत. तर ह्या साऊंड प्रूफ खिडक्यांबद्दल आपण काय सांगाल की ह्या खिडक्या बसवल्यानंतर कसा काय बदल झाला?
0: हे खिडकी बसवली ना, एक 5 मिनिटं तुम्ही बघा, खोलून बघा आणि परत लावून बघा किती फरक पडतो. खिडकी लावली की बाहेरनं कुत्रं भुकलेला सुद्धा आवाज येत नाही, गाड्याचा तर सोडा कुत्रा भुकलेला सुद्धा आवाज येत नाही. इतकं म्हणजे इतकं मस्त काम केलं त्या बिचाऱ्यांनी, चांगलं एक नंबर काम केलं, काही अडचण नाही.
1: आणि आता पावसाचा आणि काय धुळीचा वगैरे जो
0: काही नाही, एकदा खिडकी लावली की धूळ फक्त काचव बसल, आत येणार नाही, पावसाचं पाणी सुद्धा आतमध्ये येत नाही.
1: आज आपण आमच्याशी संवाद साधलात आणि युटिलिटी विंडोजचा तुमचा जो अनुभव होता तो आमच्याबरोबर शेअर केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, नमस्कार,
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, त्रासदायक आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजची आणखी माहिती घेण्यासाठी भेटूया या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.

0: हायजेन। सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजेन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजेन। संपर्क 98221913 20 9822191320। बापूस सर्व्हिसेस
1: हायजेन। सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे।
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर।
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय?
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या।
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात। अगं, पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात।
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूस सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत। स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात।
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते। पण तू भांडी स्वच्छ घास आधी।
4: घासते ओ, घासते।
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98221913 20 98221913 20।
2: श्रोत्या नमस्कार। बापूस सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। स्मृती मॅडम नमस्कार।
6: नमस्कार।
2: पाण्याच्या टाकीची स्वच्छता हा जो आपल्या आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे त्याबद्दल आपण या कार्यक्रमात नेहमी बोलत असतो।
6: बरोबर।
2: तुम्हाला मला आज असं विचारायचंय की पाण्याच्या टाकीची स्वच्छता याच्यासाठी जी सर्व्हिस दिली जाते बापूस सर्व्हिसेस कडून, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि का तुमच्याकडनं ही आम्ही करून घ्यायची आहे, स्पेशालिटी काय आहे आपली, या सगळ्याबद्दल सांगा ना।
6: कसं आहे, बापूस सर्व्हिसेस हायजीन हे आता गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे। तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर बघितलात तर आपला बोर्ड एक छोटासा लागलेला असतो, ज्याच्यावर ड्यू डेट लिहिलेली असते, त्याच्यावर तारीख लिहिलेली असते। तर आपण जी सर्व्हिस देतो पाण्याच्या टाकीची स्वच्छता, ती आपण वर्षातनं 4 वेळा किंवा 3 वेळा असं लोकांना आपण सांगतो की त्यांनी करून घ्यावी। आणि टाकी ही मुळातच स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीच आपलं आरोग्य हे अवलंबून आहे, आपलं सगळं आरोग्य। तर मला असं वाटतंय की प्रत्येकाने ही सर्व्हिस, जे आपल्यासारखे प्रोफेशनल आहेत किंवा आपण जे प्रोफेशनल जी सर्व्हिस देतो ती त्यांनी घ्यावी, कारण आपली जी माणसं असतात येणारी ती ट्रेन्ड असतात, त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलेलं असतं टाकी कशी स्वच्छ करायची, काय पद्धतीनं ती केली पाहिजे, शास्त्रोक्तरित्या कशी ती केली जाते, हे सगळी माहिती त्यांना असते, त्यामुळे ते व्यवस्थित टाकी तुमची स्वच्छ करून देतात। उदाहरणार्थ एखादी अशी असेल व्यक्ती ज्याला माहीत नसेल कदाचित कशी स्वच्छ करायची, तर तुमच्या टाकीला इजा होऊ शकते किंवा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण तसं आपल्या सर्व्हिसमध्ये होत नाही आणि आपली माणसं विश्वासू असतात।

0: थोडा बॅकग्राऊंड चेक झालेला असतो. आणि आता गेले अनेक वर्ष आपण ही सर्व्हिस देतोय, जवळजवळ 35 वर्ष झाली, त्यामुळे लोकांना आपली सर्व्हिस आवडते आणि ते स्वतःहून आपल्याला फोन करतात आणि बोलावतात आणि स्वच्छ करून घेतात टाकी.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. स्मृती मॅडम, आता तुम्ही म्हणाला तसं की 35 वर्ष आता या व्यवसायात आहात तुम्ही, आणि अर्थातच ज्यांचा विश्वास बसलेला असतो ते पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलवतात. हे तर पुणेकरांचंही वैशिष्ट्य आहे आणि एकूणच ग्राहकांच्या दृष्टीनं असतंच की एखाद्या माणसावर विश्वास असला की ग्राहक परत तिथेच जातो. आपली काय स्पेशालिटी अजून पाण्याच्या टाकीच्या स्वच्छते?
0: आपण जी आपली माणसं जी असतात जेव्हा जातात टाकी स्वच्छ करायला, एक तर त्यांचे पाय ते स्वतः पोटॅशियमने स्वच्छ करून मगच ते टाकीमध्ये उतरतात. समजा टाकी मॅन्युअली स्वच्छ करायची असेल तर, आणि टाकीत आत उतरल्यानंतर त्यांना आधी ते लक्षात येतं की काही बाबा टाकीची पाईप्स ज्या आहेत त्या गंजलेत का, किंवा टाकीची ओव्हरऑल परिस्थिती काय आहे याचा ते एक अंदाज घेतात. आणि स्वच्छ करायची जी पद्धत आहे ती म्हणजे आपण जे केमिकल वापरतो ते त्या टाकीच्या क्षमतेच्या अनुषंगाने आपण वापरतो. कारण हे जे पाणी असतं ते आपण धुणं भांड्याला वापरतो, घरामध्ये वापरतो, त्यामुळे केमिकलचा अधिक वापर करणं पण चुकीचं आहे. त्यामुळे ते त्या प्रमाणातच झालं पाहिजे आणि ही गोष्ट ह्या लोकांना ट्रेनिंग असल्यामुळे माहीत असते. त्यामुळे ते सर्व भिंती व्यवस्थित घासून तुमची टाकी तुम्हाला स्वच्छ कोरडी करून देतात. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही पाहता की टाकी ही कोरडी होतच नाही, कारण आयदर वरच्या टाकीत किंवा खालच्या टाकीत पाणी हे असतंच आणि ही काही काळ तरी ड्राय राहणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, अल्गे, इतर गोष्टी तयार होतात. तर हे सगळं होऊ नये याच्यासाठी जे आपण एक स्पेसिफिक केमिकल वापरतो त्या प्रमाणात वापरतो आणि त्या लोकांकडनं जे ज्यांना प्रशिक्षण मिळालंय अशी माणसंच आपण पाठवतो आणि ती टाकी स्वच्छ करून देतात.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. स्मृती मॅडम, आणखीन एक प्रश्न म्हणजे बऱ्याचदा सोसायट्यांमधनं किंवा काही बंगल्यांमधनं कॉल येतात, सो त्यांना आणखीन एक सेफ्टीचा प्रश्न सतावत असतो, असा अनुभव ही सर्व्हिस देताना कधी
0: येतो ना? काय होतं, बऱ्याच ठिकाणी वयस्कर मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलं असतात, टीनेजर्स असतात, आई वडील नसतात घरामध्ये, कामाला गेलेले असतात, पण मग अशा ठिकाणून जेव्हा फोन येतात तेव्हा सुद्धा त्यांना काळजी वाटत नाही आज आम्हाला फोन करायला. कारण त्यांना माहिती असतं की आमच्याकडची येणारी माणसं असतात ती विश्वासू असतात, कारण गेले कित्येक वर्ष आपण कार्यरत आहोत, आपण ही सेवा देत आहोत, त्यामुळे ती भीती नाहीये. त्यामुळे येणारी जी माणसं असतात ती प्रोफेशनली ट्रेन्ड असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ते इक्विप्ड असतात, त्यांच्याकडे सगळं सामान असतं. तुम्हाला आम्हाला काही द्यावं लागत नाही आणि पाण्याचं नियोजन करून टाकी स्वच्छ आपण करतो, तीही आपली एक आपलं ते वैशिष्ट्य आहे.
1: अच्छा,
0: आपण आता नियोजनबद्ध टाकी स्वच्छ करतो म्हणजे काय? आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल की आता सध्या कधी कधी पाणी कमी दबावाने येतं किंवा काही मोठ्या मोठ्या सोसायट्या असतात तिथे कसं पाणी हे रोज लागतं, असं करून उपयोग नाही की आमची माणसं आली पटापटा पाणी टाक्यांमधलं आपण सोडून दिलं आणि टाकी स्वच्छ केली आणि रिकामी केली आणि निघून गेलो, असं आपण न करता आपण एका स्पेसिफिक पद्धत एक मेथड फॉलो करतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगतो आदल्या दिवशी की वरच्या टाकीत तुम्ही पाणी कमी जळवा, म्हणजे काय करा, म्हणजे तुम्ही तुमचं पाणी जळवू नका वरती, म्हणजे आपोआप पाण्याच्या टाकीची लेवल कमी होईल. आणि मग आपण काय करतो, आधी वरची टाकी स्वच्छ करायला सांगतो आणि मग खालच्या टाकीतलं पाणी त्यांना वर चढवून थोडस मग आपण खालची टाकी स्वच्छ करून देतो. त्याच्यामुळे काय होतं, त्यांनाही पाणी मिळतं आणि पाणी मुख्य वाया जात नाही.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98-221-91-320, 98-221-91-320, 9822-19320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. बापूज सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात आज इथंच थांबूयात. स्मृती मॅडम सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते हो, घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20, 98-22-19-13-20.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूज सर्व्हिसेस हायजीन पुणे.
6: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेश काळे यांच्या स्वरात समीर सामंत यांची ही रचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी.

0: श्रोतेहो महेश काळे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राई के हर दाना समान.
2: तो ऐसा बोलो ना,
1: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब?
1: मम्मी मैं तो
3: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
9: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या 10 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मुंबईत यासंदर्भात काल आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला. आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्यानं कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असंही ते पुढे म्हणाले. पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी सुमारे 39.86 कोटी मदत शासनानं मंजूर केली आहे. यापैकी अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांसाठी 29.87 कोटी तर दुकानदार आणि टपरीधारकांसाठी 9.99 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीपैकी 15,190 लाभार्थ्यांना एकंदर 22.77 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. उर्वरित 7,707 बाधितांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगानं कार्यवाही करत आहे. भारताची महिला बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तिनं तिची चीनची प्रतिस्पर्धी खेळाडू हान चियान शी हिचा 14-21, 21-14 आणि 21-14 असा पराभव केला. तत्पूर्वी अश्मितानं काल उपांत्य फेरीत भारताच्याच रक्षिता रामराजचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही राज्यात आतापर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या तुलनेत 2% अधिक आहे. असं असलं तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसानं काहीशी ओढ दिली आहे. दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात 90%हून अधिक खरीप पेरण्या झाल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे ठीक 11 प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
4: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत उदित नारायण, अलका याग्निक आणि प्रशांत यांच्या स्वरात, गुलजार यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे अनु मलिक यांनी फिजा या चित्रपटासाठी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
5: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
2: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
6: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
2: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
7: अपने सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात राजेश मलिक यांची ही रचना. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं कही प्यार ना हो जाए या चित्रपटासाठी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
4: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
9: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड पुणे. फोन 8087-8087-97.
10: महागाईचा वाढतोय गुंता,
11: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
10: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
11: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
12: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
13: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
12: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
13: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
12: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
14: अपने सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.
15: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
16: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे.
17: श्रोतेह कार्यक्रमात यानंतर शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पुकार या चित्रपटातील हे गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शंकर महादेवन, जसविंदर नरुला, सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राहत इंदूर यांची ही रचना. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं मिशन कश्मीर या चित्रपटासाठी.

0: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
0: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: अपनी सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर. 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य. इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं. सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस. तो देर किस बात की, एडमिशंस के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची ही रचना, जुबेदा या चित्रपटासाठी संगीत ए आर रहमान यांचं।

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: प्यारा प्यारा
8: उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात, समीर यांची ही रचना, अनु मलिक यांचं संगीत जोश या चित्रपटासाठी।

0: घर असो वा कार,
1: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
0: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना,
1: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण,
0: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे, संपर्क 84 85 87 12 52।
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्सचे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले। पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
3: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे।
4: अपने सपनों को देनी है सही उड़ान और करियर बनाना है शानदार, तो कदम बढ़ाइए AISSMS पुणे की ओर। 100 वर्षों से अधिक की शैक्षणिक परंपरा के साथ AISSMS साकार कर रहा है देश भर के विद्यार्थियों का उज्जवल भविष्य। इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हो या फार्मेसी, MBA हो या होटल मैनेजमेंट, साथ ही पॉलिटेक्निक, ITI, BBA या स्कूल एजुकेशन, हर क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा और करियर के बेहतरीन मौके यहाँ मिलते हैं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारा लगातार 3 वर्षों तक बेस्ट कॉलेज अवार्ड से सम्मानित संस्थाएं, प्रैक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री एक्सपोजर, आधुनिक लैब्स, मजबूत प्लेसमेंट्स और 3 लाख से अधिक एलुमनाई नेटवर्क के विश्वास से भरा हुआ NAC A+ और MBA मान्यता प्राप्त संस्थाएं और पुणे शहर की मध्य में मेट्रो कनेक्टेड कैंपस। तो देर किस बात की, एडमिशन्स के लिए आज ही 8496045045 नंबर पर संपर्क करें या विजिट करें www.aissms.org।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुणे ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे ऐकेर, मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
6: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
7: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
6: तसेच दररोज पहिल्या

0: 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील ही कव्वाली होती तेरा जादू चल गया. या चित्रपटातील बोलते समीर यांचे आणि संगीतबद्ध केले होते इस्माईल दरबार यांनी. आणि यासोबतच आजचा आपला चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11:58 झालीत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरील सेल्युलर कारागृहाला भेट दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी यातना सहन केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी हुतात्मा स्तंभावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या कोठडीत होते त्या कोठडीत जाऊन त्यांना अभिवादन केलं. वीर सावरकर निर्भीड क्रांतिकारक होते, त्यांच्या देशभक्तीनं अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, असं उपराष्ट्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाले. केंद्रीय बंदरं, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते काल मुंबईत नाविकांची सुरक्षा, सुरक्षितता आणि कल्याण या विषयावरील राष्ट्रीय हितधारक परिसंवादाचं आणि ई समुद्र या सर्वसमावेशक डिजिटल सागरी प्रशासन मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. भारत हा जगातील आघाडीचा सागरी देश म्हणून उदयाला येत आहे, असं सांगत प्रत्येक भारतीय नाविकाला सुरक्षितता, सन्मान आणि पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा सोनोवाल यांनी पुनरुच्चार केला. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला न्याय देताना OBC, त्याचप्रमाणे मराठा समाज यांपैकी कोणाच्याही

0: लोकांना धक्का लागणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री तथा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. सततच्या पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देऊन येत्या 2 दिवसात खड्डे बुजवावेत असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कामात दिरंगाई झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पोलंडच्या संसद सदस्या आणि पोलंड भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायस्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पॉलिश शिष्टमंडळानं नुकतीच कोल्हापूरजवळील वळीवडे इथल्या पॉलिश वसाहतीला भेट दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील सुमारे 5,000 नागरिकांनी कोल्हापूरच्या वळीवडे इथे आश्रयाला आल्यानंतर तत्कालीन छत्रपती घराणं तसंच कोल्हापूरच्या नागरिकांनी त्यांना आश्रय दिला होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचे ठीक 12 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन लोभ असावा. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ.
5: फोन इन लोभ असावा.
6: हॅलो.
7: हॅलो.
6: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
7: मी फारुंडेकर बोलतोय. घनश्याम फारुंडेकर.
6: बोला.
7: धानोरेहून बोलतोय.
6: धानोरे बोला. हा,
7: जोहगावचा. आपले कार्यक्रम म्हणजे 3 आठवड्याजवळ आमच्याकडे आहे. ऐकू येत नव्हते. मला फार रुखरुख लागले.
6: बरोबर. आता झालंय सुरू.
7: असं झालंय.
6: ऍप वरच आपण म्हणत आहात. ऍपला काही दिवस मी सांगितल्याप्रमाणे स्थलांतर त्याचं सुरू होतं, मायग्रेशन सुरू होत. ते आता पूर्ण झालंय आणि आता
7: म्हणून माझा फोन लावा. आपले कार्यक्रम सगळे चांगले असतात. रुपेरी
6: मुकुटाचे मानकरी.
7: मानकरी अमिताभ बच्चनचा कार्यक्रम चांगला भाषा.
6: प्रश्न
7: वनिता मंडळ
6: अवसरीकर यांनी लिहिला होता. सादर करते प्रसाद कुलकर्णी.
7: हो. आणि याचा कसला अमृत हे लागतं.
6: अमृत सरिता गीता.
7: हा, अमृत सरिता गीता.
6: हाही कार्यक्रम प्रसाद कुलकर्णी सादर करतात.
7: चांगले कार्यक्रम. मी माझे फोन करत असतो. 5 दिवसाचे केला आज.
6: अभिप्रायासाठी तर धन्यवाद आहेतच, पण ऍप आता सुरू झालं, तुम्हाला ऐकता येत आहे हेही सांगितलं त्यासाठी खूप खूप आभार. आणखीही काही ना जर ऍपमध्ये काही अडचणी असतील तर त्या निश्चित पुढच्या कार्यक्रमात ते सांगू शकतील, किंवा आम्ही ज्या सूचना वेळोवेळी देतो आहोत डिलीट करून पुन्हा डाउनलोड करा वगैरे, किंवा वेव्ज नावाचं पण एक आमचं ऍप सुरू होत आहे त्याचाही आपण आनंद घ्या. तर आणखी कुणाला अडचणी असेल तर नक्की, कारण ऐकू येत नाही हे सांगतानाही वेगवेगळे मुद्दे श्रोत्याने आम्हाला सांगितले होते. मग त्यातून काही मोबाईल सेटवर न वाजणं, काही भागांमध्ये न वाजणं, एखादं स्टेशन वाजणं, एखादं न वाजणं, असे अनेक प्रकार श्रोत्याने सांगितले. त्यातून आम्हालाही ते छान त्याचं मेंटेन करायला म्हणा.
7: इतर मुंबई किंवा नाशिक असं इतर ऐकूच पण सवय लागली ना
6: अगदी
7: कार्यक्रमाचे
6: आम्हाला पूर्ण जाणीव
7: आहे की आता हे ऐकायचं.
6: चला, खूप खूप धन्यवाद कॉल साठी. हॅलो.
8: हॅलो.
6: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
8: संजय भुजबळ साहेब नमस्कार.
6: नमस्कार.
8: सुरेश कुमार पुट्टजीवार यवतमाळवरून बोलत आहे.
6: पुत्तलवारजी किती दिवस झाले आपण मागच्या 15 मिनिटात बोललो आहोत.
8: हो हो सर, कार्यक्रम

0: माझी प्रतिक्रिया
1: हो,
0: आता
1: एक एक दोन दोन
0: पत्राने
1: महिन्यानंतर
0: पाठवू शकत.
1: नाही, दोन दोन महिन्यानंतर कॉल करा, 2 महिने जुने
0: अच्छा
1: अभिप्रायही आम्ही घेतो. खूप खूप धन्यवाद. हॅलो,
2: हॅलो.
1: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: मी शोभा अंकुश खोशे बोलते.
1: शोभा
2: मलकापूर तालुका परांडा जिल्हा धाराशिव.
1: हा शोभा, काय म्हणाल? आडनाव
2: खोसे.
1: खोसे, ओके. हा बोला.
2: हा नाही म्हणलं, घरात रेडिओ आमच्या लहानपणापासून आहे.
1: वा,
2: दररोज आधी.
1: कुठं गेलं लहानपण, कुठं गेलं तुमचं? लहानपण कुठे गेलं म्हटलं, कुठल्या भागात?
2: लहानपण करमाळा तालुक्यात देवळाली.
1: हा, म्हणजे बघा, दोन अगदी वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळे जिल्हे आहेत, वेगवेगळे विभाग आहेत, म्हणून तुम्हाला मुद्दाम विचारलं मी. म्हणजे तुमच्यावर रेडिओचे संस्कार हे करमाळ्याचे आहेत?
2: हो, करमाळ्याचे.
1: वा,
2: अजून जपतोय आम्ही.
1: खूप खूप छान. किती एकूण तुमच्या जीवनक्रमात रेडिओ किती महत्वाचा वाटला तुम्हाला?
2: म्हणजे एकदम जवळच आहे आम्हाला रेडिओ.
1: अच्छा.
2: का तर कसं आहे, सकाळी उठल्यापासून ना आम्ही दररोजचे काम रेडिओ ऐकूनच सगळे, म्हणजे आता किती वाजल्यात, त्या टायमाला किती वाजत्यात, मग ते आम्हाला फरीफाटच झालंय.
1: साडेसहा
2: कधी वाजत्यात, 6 कधी वाजत्यात, 7 कधी वाजत्यात.
1: बरोबर बरोबर.
2: त्या ऐकून, कार्यक्रम ऐकूनच आम्ही काम करतो पाठोपाठ.
1: खूप
2: आता एवढ्या वाजल्या चला हे काम झालंच पाहिजे.
1: बरोबर.
2: प्रभात वंदन मध्ये अशी भक्ती गीत लागली का नाही, त्याविषयी वार जरी आठवत नसला ना, ती गाणी ऐकून बरोबर आहे, आज ही वार आहे, ती वार आहे.
1: बरोबर बरोबर बरोबर. शोभाताई, हे तर आहेच, हे तर आहेच, हे प्रत्येक रेडिओ स्टेशन पाळतच, वेळेत कार्यक्रम देणं. रेडिओ तुम्हाला अगदी चालता बोलता घड्याळासारखा मित्र वाटतो.
2: घरातला सदस्य कसा?
1: घरातला, अगदी
2: रेडिओ सदस्य आमच्या घरातला.
1: अगदी अगदी. पण त्याशिवाय वेगवेगळ्या स्टेशनचे कार्यक्रम त्या त्या भागातल्या श्रोत्यांसाठी तयार केले जातात, तो एक संस्कार असं मी तुम्हाला म्हणत होतो की करमाळ्यात राहून तुम्ही सोलापूर स्टेशन ऐकलं असेल, पुणे केंद्र ऐकलं असेल.
2: पुणे केंद्र, पुणे केंद्र.
1: हा, सोलापूर पण असेल ना त्यावेळेस?
2: पण आम्ही ती
1: पुणेच. ओके ओके, पुणेच ऐकत होतो आपण.
2: बदलत नाही आम्ही ते.
1: अच्छा. नाही, लहानपणीचं म्हणतो
2: म्हणजे त्याच्यावर कार्यक्रम असतातच ना.
1: बरोबर.
2: ह्याचे असतात, जळगाव केंद्राचे असतात,
1: सोलापूरचे पण
2: असतात, मग ती सोलापूरचे असतात, मग ती माहिती पडत नाही.
1: नक्कीच.
2: सांगतातच ना तुम्ही लोक, म्हणजे कार्यक्रम
1: केंद्राची निर्मिती आहे.
2: हा
1: बरोबर. पण हा अलीकडचा भाग झाला, पण नक्कीच वेगवेगळ्या केंद्रांनी आपली वैशिष्ट्य पण जपत, तुमच्या बालपणाच्या काळातलं म्हणतो, एक वेगळा आपला ठसा उमटवला. जळगाव तर गाण्यांसाठी किती प्रसिद्ध होतं, दुपारची गाणी जळगाव केंद्राची सगळा भारत ऐकायचा. चला, खूप खूप आभार तुमचे कॉलसाठी. तुम्ही काय अभिप्राय सांगणार होता? मी तुम्हाला
2: वनिता मंडळामध्ये जे मुलाखती असतात का नाही महिलांच्या, त्यांचा ऐकून तर इतका उत्साह येतो का नाही आम्हाला.
1: वा, म्हणाल
2: रेडिओ ऐकलेलं काहीतरी आपण पण आचरणात आणायचं काहीतरी.
1: खूप छान, खूप छान.
2: हो, शेतीची पण बघा, पाऊस म्हणजे हवामान खातं सांगतंय,
1: बरोबर आहे. म्हणून अगदी अगदी, म्हणून रेडिओवर जास्त जबाबदारी पडते. जर कोणी तुम्हाला फॉलो करत असेल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागत असेल, त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत असेल, तर सांगणाऱ्यांची जबाबदारी खूप जास्त वाढते.
2: आजच चिंतन कार्यक्रमात बघा, आहे त्यात समाधान मानायचं.
1: खरंय.
2: हो, असे कार्यक्रम भरपूर, म्हणजे ऐकून हे करायचं, हे घेतले पाहिजे.
1: खूप छान, खूप खूप आभार तुमचे कॉलसाठी, धन्यवाद. हॅलो, फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार, मी मुक्काम पोस्ट शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथून बोलत आहे. बाबासाहेब पुंडे
1: बोला.
3: पुणे केंद्रावर सादर होणारे सर्व प्रोग्राम मला आवडतात, जसे की कीर्तन, हॅलो आपल्यावर, सर्व प्रोग्राम मला आवडतात.
1: वा वा, लोकसंगीताचा कार्यक्रमही आपण आता दुपारी सुरू केलाय. कीर्तनाची आवड म्हणालात म्हणून मला आठवलं, तर दुपारी 2:30 आसपास लोकसंगीताचा कार्यक्रमही आता नक्की ऐका.
3: हो, DIM रेडिओ म्हणजे असे घरगुती लोकांसाठी कधी उपलब्ध होणार आहे?
1: हो, पण आणखी तेवढ्या संख्येनं बाजारात ते उपलब्ध नसल्यानं किंमत थोडी जास्त आहे, पण हळूहळू तेही आता सगळ्यांना, सामान्यांना घेण्याच्या स्थितीत येतील, तेव्हा सगळ्यांकडेच असतील.

0: मात्र
1: हो आजकाल
0: फक्त मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये, फोर व्हीलर्समध्ये वगैरे सोबतच येत असल्यामुळे त्यात ऐकले जातात.
1: हो कारण मीडियम वर आता ऐकायला म्हणजे अवघड होतं ना, विजांचा परिणाम पडतो, लाईटचा
0: अगदी
1: परिणाम
0: बरोबर,
1: पडतो.
0: अगदी बरोबर. पुढे मागे हे सगळं एफ एम वर पण येण्याची शक्यता आहे, एएम स्टेशन
1: हो
0: एफ
1: मग
0: एम वर येण्याची,
1: तसं
0: म्हणजे
1: नाही.
0: एएमचे सगळे कार्यक्रम एफ एम वर असण्याची पण शक्यता आहे, सगळेच म्हणतोय मी. कारण सध्या काही
1: हो
0: कार्यक्रम आपण नक्कीच एफ एम वर ऐकवतो आहोत, जसं
1: बरोबर
0: वनिता
1: सध्या.
0: मंडळ, जसं वनिता मंडळ झालं, तुमचं आपली आवड कार्यक्रम झालं, हा लोबासवा कार्यक्रम झाला, असे अनेक कार्यक्रम आपण दुपारच्या वेळेत पुणे केंद्राचे विविध भारतीवर एफ एम वर ऐकवतो आहोत. तर शक्य आहे
1: हो
0: सगळे
1: आणि
0: कार्यक्रम एफ एम वर पण येतील. आणि
1: मी
0: शिवाय
1: सध्या जो
0: वेव्ज
1: कुठे
0: नावाचं
1: कार्यक्रम
0: पण आमचं एक ॲप येत आहे, त्याचंही काम सुरू आहे, अनेकांना ते लगेच ऐकता पण येत आहे आत्ताच.
1: कुठले ऍप आहे.
0: वेव्ज, वेव्ज WAVES,
1: हा वेब वेब
0: हां ते एक ॲप.
1: तो
0: हां
1: गोष्टींचा प्रोग्राम आहे ना, तो जर पुण्याहून फोन लावा ना म्हणजे कसं ऐकायला भेटेल. 5 वाजता जो गोष्टींचा प्रोग्राम लागतो ना,
0: हो,
1: तो पुण्यावर लावला ना
0: अच्छा
1: तर ऐकायला भेटेल.
0: बरोबर. तुम्ही हां
1: जसं
0: उलट म्हणताय, विविध भारतीचे कार्यक्रम पुण्यावर ऐकवा असं तुमचं म्हणणं आहे.
1: हा म्हणजे तो
0: नक्कीच हा प्रायोजित कार्यक्रम आहे, हे प्रायोजक खरे ठरवतात, पण तुमच्यासारखी मागणी असेल तर नक्की प्रायोजक तिथे पण ऐकवतीलच. खूप खूप आभार तुमचे कॉलसाठी.
1: हो धन्यवाद.
0: हॅलो,
1: हेलो,
0: फोन
1: मी
0: इन लोबासावा
1: राजश्री
0: कार्यक्रमात आपलं स्वागत आहे,
1: पटवर्धन
0: बोला.
1: कर्वेनगरहून बोलते.
0: स्वागत आहे.
1: फोन इन लोबासावा कार्यक्रम खूप चांगला असतो, इथे तो खूप चांगला आहे. आणि वनिता मंडळ वगैरे सगळेच कार्यक्रम चालू आहेत.
0: सगळ्या कार्यक्रमांचं सार म्हणा, सगळ्या कार्यक्रमांविषयी बोलण्याचा कार्यक्रम लोबासावा आहे, आणि महिलांविषयीचे सगळे विषय बोलण्याचा
1: हो
0: कार्यक्रम
1: चांगले
0: वनिता
1: आहेत
0: मंडळ
1: सगळे
0: आहे.
1: कार्यक्रम. महिलांचे आणि डॉक्टरांचं लागतं ना विविध भारतीवर प्रत्येक रोगावर माहिती, ते पण खूप छान आहे.
0: अच्छा
1: आणि गीतांजली पण डॉक्टर परीक्षित हेगड्यांचं बेलाचे फूल 11 चोर, ते पण छान आहे. आणि गीतेवरच
0: वा,
1: तर उत्तमच आहे.
0: आणखी कुठले
1: आपण
0: कुठले
1: काय
0: ऐकता
1: म्हणतात
0: कार्यक्रम? मी संजय भुजबळ.
1: आता सगळेच कार्यक्रम उत्तम असतात. गीतेचं खूपच छान आहे.
0: अमृत सरिता गीता,
1: हा हा ते खूपच छान आहे. आणि सगळेच कार्यक्रम चांगले आहेत, महिलांचं पण चांगलं आहे. खूप कार्यक्रम छानच आहेत.
0: ऐकत रहा, अभिप्राय कळवत रहा दर 2 महिन्यांनी. धन्यवाद. हॅलो,
2: नमस्कार.
0: नमस्कार, फोन इन लोबासावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: संजीत साहेब नमस्कार, कसे आहात?
0: अगदी मजेत.
2: सर तुम्हाला छान कंप्लेंट देऊ का? तुम्हाला
0: कंप्लेंट म्हणताय? हो का नाही,
2: कारण का आता सकाळी 6 वाजता जेवण चालू होतोय आपला.
0: 6 वाजता?
2: सकाळी 6 वाजता चालू होतोय.
0: हा हा.
2: आणि रात्री 11:30 वाजता संपते.
0: हा हा.
2: तर 11:30 17 तास आकाशवाणी चालू असतं कंटिन्यू.
0: वा,
2: त्याच्यातलं तुम्ही ज्याच्यातली 10 तास तर तुम्ही जाहिरात प्रायोजित कार्यक्रम हे कार्यक्रम ते लावतात. 10 तास?
0: 10 तास नाही, एवढे नक्कीच नाही.
2: फक्त 7.5 तास तुम्ही गाणं ऐकवतात. गाणे पण ऐकवतात ते सगळं तुम्ही जे दैनिक गाणे ऐकवत, दैनिक जुनेट गाणे तुम्ही अजिबात लावत नाही.
0: नाही असं नाही म्हणताय ना, 11:30 वेळ म्हणताय तुम्ही म्हणून नक्की तुम्ही विविध भारती बद्दल बोलताय हे माझ्या लक्षात येत आहे. पण जुनी गाणी जास्तीत जास्त आपण विविध भारतीवर वाजवतो, नवी फार कमी आहे.
2: हल्ली हल्ली अजिबात मी आता निरीक्षण केलंय. मी 6 बोलतोय, मी अंधे व्यक्ती 6 बोलतोय. मी दिवस पण माझे रेडिओ चालू असतं.
0: हो मला लक्षात आलं तुमच्या आवाजावरून.
2: 5:55 ते रेडिओ चालू होतंय, रात्री 11:30 पर्यंत माझं रेडिओ चालू असतं.
0: बरोबर.
2: तुम्ही प्रायोजित कार्यक्रम आणि जाहिरात या इतक्या लावले लावत्यात म्हणजे तितके म्हणजे हिंदी गाण्यामध्ये तुम्ही अगदी पाठ संपूर्ण पाठ फिरवली.
0: नाही असं नाही म्हणता येणार खरं.
2: तुम्हाला मला असे वाटेल की मी स्पष्ट बोलतोय.
0: स्पष्ट
2: बोलणं मला आवडते.
0: अगदी मी तितके स्पष्टपणे सांगू शकतो की एवढं प्रमाण जाहिरातींचं नाहीये, 10 तास तुम्ही म्हणता जसं. आणि
2: देवाचं
0: जुनी गाणी
2: ठीक आहे. ठीक आहे, जुली गार्डनर तुम्ही अँजी गार्डनर अजिबात तुम्ही पाच
0: आहे नाही हे पण मी स्पष्टपणे सांगतो की जुनी गाणीच जास्त विविध भारतीवर आहेत, नव्या गाण्यांना तशी आपण फार कमी वेळ

0: दिल्ली दुपारी एक ते
1: आणि
0: दोन ची
1: तुम्ही जे म्हणता 11 ते 12 वाजता उद्या बी 11 ते 12 वाजता बी चंदू काका चला कार्यक्रम आहे तिथे बी अर्ध्या तास तुम्ही जे जाहिराती लावता अर्ध्या तास तुम्ही गाणे लावतात.
0: नाही आता एकतर नेहमी आम्ही सांगतो त्याप्रमाणे हे जाहिरातींचं युग आहे, काही जाहिराती तिथं असणारच आहेत, काही कार्यक्रमांमध्ये प्रमाण जास्त असतं, काही मध्ये कमी असतं.
1: माझं जे तुम्हाला स्पष्ट बोलू का?
0: हो बोला ना.
1: एक आकाशवाणी चौथा साठी एक आकाशवाणी लोकांच्या कर्मचारी साठी तेवढं सांगायचं.
0: बरं ठीक आहे, नक्की तुमची जी सूचना आहे मागणी आहे आम्ही वेळोवेळी
1: म्हणजे आकाशवाणी फक्त आकाशवाणी कर्मचारी जर खिस्ते भरण्यासाठी तुम्ही हे सगळे कार्यक्रम चालू करताय. मी तुम्हाला स्पष्ट बोलतोय.
0: बरं ठीक आहे, चल मी तुम्हाला तितकेच स्पष्टपणे सांगितलं की अशी स्थिती नाहीये आणि प्रायोजित कार्यक्रमांची वेळही आपण फिक्स केलेली आहे. 10 ते 11 हे प्रायोजित कार्यक्रम असतात, 1 ते 2 हे नवीन गाण्यांसाठीची वेळ राखून ठेवलेली आहे.
1: ठीक आहे, नवीन गाणे पण इतके कसे पण लावतात काय पण काय गाणे ऐकणं
0: नाही. आता तसं आपल्याला म्हणता येणार नाही, गाणी ही गाणी असतात, त्याचाही एक आवडणारा वर्ग असतो, त्यांच्यासाठी मुद्दाम तो सुरू झालेला असतो. पूर्ण जर आपण जर सकाळपासूनचे तास गृहित धरले, ठीक आहे, तुमचं म्हणणं लक्षात आलं, मी पोहोचवतो. धन्यवाद कॉलसाठी.
1: ठीक आहे.
0: हॅलो.
2: हॅलो सर, नमस्ते.
0: नमस्ते, फोन इन लोभ सभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: फोन इन लोभ संजय सर नमस्ते, मी प्रज्ञा बोलते.
0: बोला, स्वागत आहे.
2: काय आकाशवाणीला मी सर येता जाता वंदन करत राहते, मी शिवाजीनगरलाच राहते.
0: बापरे, म्हटलं ना अशा गोष्टी.
2: सर टॉप आला, बस वळली की नकळत हात जोडले जातात, म्हणजे एवढं तुम्हाला माझा मानाचा नमस्कार आहे तुमच्या आपल्या आकाशवाणीला आणि सगळ्या टीमला.
0: बरोबर आहे, तुम्ही खरंच अगदी मनातून या गोष्टी करता बोलता, पण या गोष्टी ऐकल्या की आमच्यावर दडपण खूप वाढतं हे नक्की तुम्हाला सांगतो.
2: आणि सर ऐकायला की जपते पण आव, म्हणजे मला ते क्रेझी क्रेझी किया रे ते गाणं आहे ना, तसं तुमच्या टीमनं आणि आकाशवाणीने क्रेझी केलं.
0: तर तेच आम्ही आता म्हणत होतो की
2: आकाशवाणी,
0: तेच आता आम्ही तुमच्या आधीच्या श्रोत्यांशी बोलताना म्हणत होतो की प्रत्येक गाणं असेल, प्रत्येक कार्यक्रम असेल, हा काही कुठल्या तरी एका वर्गाला, श्रोतृवर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला असतो. जसं आता तुम्ही हे नवीन गाण्याचा इथं उल्लेख केला आणि तुमच्या भावना त्यातून व्यक्त झाल्यात की मला क्रेझी किया रे असं झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा वेगवेगळ्या श्रोत्यांसाठीच आहे, एवढंच आमच्या श्रोत्यांनी लक्षात घ्यावं.
2: बरोबर, खूप धन्य झाल्यासारखं वाटतं सर. आकाशवाणी म्हणजे माझी सुरुवातच आकाशवाणी, झोपलं आकाश, सगळं आकाशवाणी आकाशवाणी आकाशवाणी.
0: पावला गणिक साथ देण्याची आमची ही जी संस्कृती आहे, हे जे कार्य चाललेलं आहे, 90 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण त्यातून काहींची मात्र कधी कधी नाराजी होते, ती नाराजी लक्षात घेऊनही कार्यक्रमांमध्ये बदल होत राहणं हे एखाद्या वाहत्या गंगेसारखं काम आकाशवाणीचं सुरू असतं. त्यामुळे ही गंगा बदलत राहते, वळणं घेत राहते, पुढे पुढे जात राहते, स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करत राहते.
2: तर हा वटवृक्ष असाच फलत फळत फुलत राहावा ही देवाजवळ प्रार्थना करेल.
0: अगदी अगदी, आणि शतकाच्या उंबरठ्यावर आपण प्रसारण दिनाच्या निमित्तानं आहोत. प्रसारण सुरू व्हायला, जाहीर प्रसारण सुरू व्हायला 100 वर्ष होत आहेत आता पुढच्या वर्षी. या सगळ्यांमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हाच उद्देश राहिला. त्यातून कधी कधी
2: तशीच माझी शाळा सुद्धा अशीच वाटचाल करते. 1919 सालात माझी शाळा स्थापन झाली आणि आज ती 126 वर्षाची आहे, कमला मेहता मधली आहे.
0: वा वा,
2: ब्लाइंड स्कूल दादर.
0: खूप छान खूप छान.
2: मागच्या वेळी आपण भेटलो
0: होतो.
2: आणि संदीप प्रसाद सर, सगळ्या टीमला तुमचा माझा मानाचा मुजरा सांगा.
0: नक्की, तुम्हालाही खूप खूप नमस्कार, आभार.
2: भारी वाटलं बोलून.
0: मलाही मलाही.
2: बाय बाय, टेक केअर.
0: बाय, टेक केअर. हॅलो
3: सर, नमस्कार.
0: नमस्कार, फोन इन लोभ सभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: धन्यवाद. तर धनंजय बाघ बोलतोय गंगापूर.
0: बोला बोला बाघ साहेब.
3: आपले कार्यक्रम फार सुंदर, अप्रतिम, जबरदस्त, एकच नंबर, सर्वांची दिलकी धडकन, पुणे आकाशवाणी.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
3: आणि बघा सर, आता श्रावणमान 13 तारखेपासून सुरू होत आहे.
0: हो,
3: त्यानिमित्तानं पण आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना, सर्व निवेदकांना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्याच्या. बरं का?
0: अगदी 12 तारखेपासूनच आपण शुभेच्छा द्यायला सुरुवात करूयात. 12 तारखेलाही दीप अमावस्या असते.
3: हो हो,
0: प्रकाशाला नमस्कार करायचा.
3: आणि सकाळी जे श्रीमद भगवद्गीतेचं पारायण चालू आहे ना आपलं,
0: हा हा,

0: हा ते पण फार सुंदर होतं ते बरं का.
1: नक्कीच.
0: आणि नेहमीप्रमाणे ऐकतोय नेहमीप्रमाणे.
1: वा वा वा वा.
0: हो हो. आणि जे चार भागाचं आपलं पुणे आकाशवाणीचं जे प्रसारण झालं ना चार भागाचं, आज शेवट होता बघ सर त्याचा.
1: अगदी बरोबर.
0: शनिवारी शेवट होता त्याचा.
1: अगदी बरोबर. शनिवारी आपण बोलतो आहोत. शेवटचा भाग आज होता.
0: हो हो. म्हणजे त्याच्यामुळे असं सांगत आलं का ज्या ठिकाणी आपण समजा पर्यटन स्थळाला जातो त्या ठिकाणी आपण जास्त आपलं मनाचं मज करायचं नाही.
1: अगदी बरोबर आहे. निसर्ग बघायला तुम्ही जाता तर तो नंतरही बघण्यासारखी त्याची स्थिती ठेवा, त्याला तसं जपा, कारण आपली पुढची पिढी पण त्याला बघायला येणार आहे याची जाणीव ठेवा.
0: म्हणजे आपण म्हणतो ना त्याच पूर्ण आपलं आपलं जीवन ज्या ठिकाणी जातो त्यांना कसं त्यांचं दिवस रान करून ते उभारलं तसं आपण आपलं दिवस जपायचं काम पण आपलं तेवढं.
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. मागच्या पिढीनं आपल्यासाठी ज्या गोष्टी ठेवल्यात त्या आपल्याला पुढच्या पिढीला द्यायच्या
0: आहेत.
1: एवढं जरी भान ठेवलं तरी सगळ्या पावसाळी सहली.
0: आणि एकच सांगतो सर आजच्या माझ्यापासून जास्तीत जास्त पाणी प्यावा आणि जास्तीत जास्त पाण्याची बचत करावं ते पण सांगू शकतो.
1: अगदी बरोबर. पिण्याच्या बाबतीत मात्र पाण्याची बचत करू नये हा तुमचा थेट संदेश आहे. पण पाण्याची बचत केली तर पिण्याला पाणी उरेल हेही तितकंच खरंय.
0: हो हो.
1: खूप खूप आभार. धन्यवाद संदेशांसाठी आणि अभिप्रायांसाठी.
0: धन्यवाद सर.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हॅलो. मी आज बनकर बोलते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर.
1: बोला बोला बोला बोला.
2: तुमचे सर्व कार्यक्रम आवडतात.
1: खूप खूप आभार.
2: खूप वर्षांनी फोन लागलाय. मी फोन ट्राय करत होती.
1: अरे बापरे खूपच मोठा काळ गेला. काय आषाढी नंतर म्हणजे आषाढी एकादशी नंतर पंढरपूर काय म्हणतंय?
2: खूप छान. खूप म्हणजे पालख्यांचे दर्शन घेतलं वगैरे. तर पालख्यांचे
1: बरोबर बघा आपण पालखी मार्ग म्हणतो ज्या मार्गावरून पालखी जाते त्या मार्गावरच्या मातीचं लोक दर्शन घेतात. ती माती कपाळाला लावतात. तुमच्या इथे सगळ्याच पालख्या येतात पंढरपुरात.
2: जवळ आहे ना आमच्या इथं. तिथं एकनाथ महाराज आणि निळवराया यांच्या पालखीत.
1: हो
2: हो.
1: नाही पंढरपूर शहरात तर म्हटलं सगळ्याच पालख्या येतात.
2: हो सगळ्याच.
1: केवढं पुण्य तिथं एकवटलं जात असणार आहे. काय ते भारीत असं शहर असणार आहे. ती जागा असणार आहे. हा
2: खूप छान वाटत. तुमचे गौरीताईंचे कार्यक्रम. तुम्ही कोण बोलता?
1: संजय भुजबळ.
2: हो तुमचा पण आवाज खूप छान आहे.
1: धन्यवाद. कुठले कुठले कार्यक्रम ऐकले यावेळेस? अभिप्राय काय आहेत?
2: अभिप्राय गुरुवारची ते नवते कार्यक्रम असतात ना ते.
1: असा कुठला? गुरुवार शुक्रवार असतो तो.
2: गाण्यांचा कार्यक्रम असतो विशेष. गीत गंगा असते आणि ते दुपारी पावणे दोन असते ना ते
1: द नेक्स्ट वेव.
2: तो पण आवडतो.
1: वा
2: खेळ आवडतात. आणि आता तो संध्याकाळची सव्वा सहाला पहिले कसं देवीचे कार्यक्रम अभंगवाणी हे चालू होते ते पूर्ण बंद केले.
1: नाही झाले. आताच मी तुमच्या आधीच्या कॉलमध्ये सांगितलं. दुपारी आता लोकसंगीताचे कार्यक्रम सुरू झाले त्यात नक्की तुम्हाला देवीची गाणी पण ऐकायला येतील.
2: सर नाही पहिले कसं.
1: हो
2: पहिले 2000 वेळेला म्हणजे तो कार्यक्रम असायचा ना संध्याकाळी सव्वा सहाला.
1: हो
2: 15 कार्यक्रम असायचा. तो पूर्ण बंद झाला. आता फक्त
1: तोच सुरू झाला. तो दुपारी 2:30 सुरू झाला. 2:30 किंवा 2:45 अशी त्याची वेळ नक्की निश्चित होणार आहे. सध्या 2:30 आहे.
2: पहिले ठराविक वेळ होती ना तेच फक्त आठवत. मग ते असं मोडच खराब होतो ना कार्यक्रम नसल्यावर.
1: बरोबर. नाही आता सुरू झालाय नक्की ऐका. तुमच्या अशा मागण्यांमुळेच आम्हाला नवनवीन नियोजनांमध्ये त्याचा वापर करता येतो. त्या गोष्टी ठरवता येतात आणि तुम्हाला हवं ते देता येतं.
2: बाकीचे सर्व कार्यक्रम छान आहेत. खूप आवडतात. आणि आकाशवाणीचे सर्व नवीन नवीन व्हरायटी चालू ठेवा.
1: नक्कीच नक्कीच. जर तुमच्या अशा पसंती असतील तर आम्हाला नक्कीच नवनवीन गोष्टी द्याव्याच लागणार. मी आताच म्हणाल तसं ही वाहती गंगा आहे. रोज नवं पाणी त्यात असणार आहे.
2: आणि कौटुंबिक श्रुती काय पूर्ण बंद केले काय ते पहिले 110
1: उमासदन संपली परत दुसरी सुरू होईल. तशी ग्रामीण भागांसाठी जी आहे ती सुरूच आहे. तेच म्हटलं नवनवे कार्यक्रम येत राहतात. जुने संपतात नवीन सुरू होतात. काही जुने नव्यानं येतात असं सुरू असत. खूप खूप आभार कॉलसाठी.
2: थँक्यू.
1: तर हे होते या आठवड्याच्या कार्यक्रमासाठीचे फोन कॉल्स. आता काही ईमेल

0: लक्ष्मण महाबळेश्वरकर यांनी 2 ऑगस्टला मेल पाठवली आहे. सई परांजपे यांच्या मुलाखतीचा विविध भारतीवरून अर्थात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी त्यांनी म्हटलंय की हा कार्यक्रम खूपच छान झाला. युनुस खान या विविध भारतीच्या निवेदकानं ही मुलाखत खूप छान घेतली आणि कार्यक्रम श्रवणीय झाला असा त्यांनी अभिप्राय पाठवलाय. आणखी एक मेल आहे ती सीए प्राध्यापक लायन मेहता, सुरेश कृष्णदास, सौभाग्यवती सरोज मेहता यांनी पाठवलेली ही मेल. अमृत सरिता गीता या कार्यक्रमाविषयी त्या म्हणतात की अतिशय सुंदर उपक्रम आपण हाती घेतला आहे. या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेची नुसती उजळणीच होत नाही तर नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. या ग्रंथात अनेक महत्वाच्या संज्ञा आणि त्याही वेगवेगळ्या अर्थानं या निमित्तानं समजतात. याचबरोबर जीव, कर्म आणि अनेक संज्ञांचा यात समावेश आहे. अपेक्षा आहे की प्रसंगानुसार संज्ञेचंही विस्तारानं सादरीकरण व्हावं. मनापासून धन्यवाद. आपलेही आभार या मेलसाठी. काही पत्र आमच्या श्रोत्यांनी पाठवली आहेत. सुदर्शन वा तांदळे यांनी निगडी पुणे येथून पत्र पाठवलंय. लोभ असावा, फोनवर लोभ लाभत नाही म्हणून हा पत्रप्रपंच. खरं तर आपण नेहमी फोन करणाऱ्यांना ही विनंती करतो की 2-2 महिन्यानंतर कॉल करा. आणि नव्या कॉलर्सना किंवा ज्यांचे फोन लागत नाही त्यांना विनंती करतो की प्रयत्न सोडू नका. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम सुद्धा माहिती, ज्ञान तथा मनोरंजनानं संपूर्ण असतात. अभिनंदन. शासकीय आदेशांनुसार दर्जेदार तथा सत्यमेव जयते आधारित सर्वच कार्यक्रम असतातच. मी 1960 पासून आजपर्यंत रेडिओ त्यातून पुणे केंद्राचा नियमित श्रोता आहे. पाणी बचत याला प्राधान्य, पण त्याचबरोबर स्वच्छता 100% असावी असा संदेशही त्यांनी पत्राच्या शेवटी लिहिलाय. सर्वच कलाकार उत्तम आहेत. धन्यवाद पत्रासाठी. बेळकुंद्री बेळगाव कर्नाटक इथून पत्र आलंय. मालती दातार यांनी पाठवलेलं. आपल्याला आणि पुणे केंद्राच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा. आज आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या कवितेची मैफल पावसाळी कविता प्राची परांजपे, निलेमाताई पटवर्धन तुम्ही 3 माननीय यांनी हा कार्यक्रम सादर केला. कवी कालिदास यांच्या जयंतीनिमित्त मेघदूत त्यातील रचना सादर झाल्या. मन भरून आलं, खूप खूप आनंद झाला. शेतकरी जीवनाचं वर्णन, त्यांचं पावसाबद्दलचं प्रेम, जिव्हाळा हे सगळं कळलं. 15 दिवस पाऊस लपलेला होता त्यामुळे या कार्यक्रमामुळे आनंद झाला. खरोखरच उन्हात पाऊस पडला असा छानसा अभिप्राय त्यांनी पाठवलाय. एक शेवटचं पत्र उत्तम काकडे यांनी नेहमीप्रमाणे लोणंद इथून पाठवलेलं, एक कलाकार या कार्यक्रमाविषयीचं. दिव्या जगदाळे यांनी 25 जुलैला सादर केलेल्या सुधीर फडके यांच्यावर केंद्रित असलेल्या कार्यक्रमाविषयी त्यांनी हे पत्र पाठवलंय. त्यांनी आकाशवाणीचे आणि सादरकर्त्यांचे आभार मानलेत. तर हे होते आजचे फोन कॉल्स, ईमेल्स आणि पत्र. आजचा लोभासावा कार्यक्रम इथे संपतोय. लोभासावासाठी पत्र पाठवा कार्यक्रम लोभ असावा द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर पुणे 05 या पत्त्यावर. आपण आम्हाला ईमेलही पाठवू शकता आणि फोन कॉल्सही करू शकता. फोन कॉलसाठी नंबर नेहमीच 2553-1705 किंवा 6. तर इथेच मी संजय भुजबळ आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. फोन इन लोभ असावा.
1: श्रोतेहो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम फोन इन लोभ असावा. कार्यक्रम सादर केला संजय भुजबळ यांनी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 ऑफ. सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्या बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतेहो, जरूर ऐका अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद

0: डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
1: योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा.
0: मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व

0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतो, दुपारचे 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 52 भागात 5 दशकाहून अधिक काळ तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपली हटके अभिनय शैली, स्टाईल, प्रचंड लोकप्रियता या जोरावर थलाइवा म्हणून अधिराज्य गाजवणारे, स्वतःच एक दंतकथा बनलेले आणि 2019 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित सुपरस्टार रजनीकांत यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक श्रीपाद ब्रह्मे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 52 भाग.
2: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज महान कलाकार होऊन गेले. अनेक कलाकारांची रुपेरी कारकीर्द थक्क करणारी अविस्मरणीय अशी आहे. मात्र फारच थोड्या कलावंतांना त्यांच्या हयातीतच दंतकथा होण्याचं भाग्य लाभलंय. सुपरस्टार रजनीकांत हे असंच एक नाव. केवळ तमिळच नव्हे तर भारतीय चित्रपट सृष्टीतल्या मोजक्या महानायकांमध्ये त्यांच्या नावाचा सहज समावेश करता येईल. तमिळमध्ये थलाइवा म्हणजे नेता किंवा बॉस या विशेषणाने ओळखले जाणारे रजनीकांत यांची रुपेरी कारकिर्दही त्यांच्या पडद्यावरच्या प्रतिमेप्रमाणेच भव्य दिव्य विस्मयचकित करणारी आहे. विशेष म्हणजे पडद्यावर अतिशय ग्लॅमरस सुपर हिरो असणारे रजनीकांत प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय साधे आहेत. कुठल्याही मेकअप विना ते साधेपणाने सर्वत्र वावरत असतात, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी आणखीनच आपुलकी वाटत राहते. रजनीकांत यांच्या चित्रपट प्रवासाची सफर विलक्षण आहे. एका सामान्य बस कंडक्टर पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगातल्या एका अद्वितीय सुपरस्टारच्या रूपाने लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे. ज्यांच्या केवळ एका नजरेने, गॉगल फिरवण्याच्या एका शैलीने आणि पडद्यावरच्या लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्वाच्या जोरावर चित्रपटगृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो असा हा सुपरस्टार अभिनेता. पडद्यावर दिसणारं ग्लॅमर, नयनरम्य रोषणाई आणि लाखो चाहत्यांचं प्रेम यांच्या मागे अनेकदा एका अत्यंत खडतर संघर्षाची कहाणी लपलेली असते. रजनीकांत यांचा प्रवासही असाच संघर्षाने आणि जिद्दीने भरलेला आहे.

12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू मधल्या एका मध्यमवर्गीय मराठी भाषक कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. होय, रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड, आईचं नाव जिजाबाई. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. शिवाजी अवघा 5 वर्षांचा असतानाच त्याच्यावरचं आईचं छत्र हरपलं. वयाच्या अतिशय कोवळ्या टप्प्यावर दुःखांचा डोंगर कोसळलेला असताना घरातल्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी लहानग्या शिवाजीनं अनेक प्रकारची कामं केली. हमाली काम करण्यापासून ते सुतारकाम करण्यापर्यंत अनेक छोटी मोठी कामं त्यांनी केली. मोठा झाल्यावर शिवाजीरावांना बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली. बंगळुरूत 104 नंबरच्या बसमध्ये तिकीट फाडणारा हा तरुण कंडक्टर. पण तो केवळ तिकीट फाडत नव्हता, तिकीट देण्याची त्याची वेगळी शैली, सुट्टे पैसे देण्याची ढब आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचं कसब, यामुळे त्या बसमधले प्रवासी शिवाजीरावांच्या प्रेमात पडायचे. अंगात अभिनयाची आणि कलेची ठिणगी अशी आधीपासूनच पेटलेली होती. बस कंडक्टर म्हणून काम करत असतानाच ते कन्नड नाटकांमध्ये अभिनय करू लागले. दुर्योधन सारख्या पौराणिक भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या. अंगातल्या कलागुणांना अधिक धार यावी म्हणून शिवाजीरावांनी तत्कालीन मद्रास शहरात जाऊन मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. कंडक्टरची नोकरी सोडून अनोळखी शहरात अनोळखी भाषेत नशीब आजमावणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांचा मित्र राजबहादूर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि आर्थिक मदतही केली. फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकत असतानाच तमिळ चित्रपट सृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक के बालचंदर यांची नजर या मराठी तरुणावर पडली. शिवाजीराव यांच्या डोळ्यातली ती विशिष्ट चमक, शरीराची चपळाई आणि संवाद फेकीची वेगळी शैली बालचंदर यांनी टिपली. बालचंदर यांनी या तरुणाला तमिळ शिकण्याचा सल्ला दिला आणि 1975 आलेल्या अपूर्व रागांगल या चित्रपटातून त्यांना पहिली संधी दिली. या चित्रपटादरम्यान के बालचंदर यांनी शिवाजीराव गायकवाड हे नाव बदलून त्यांना एक नवं नाव दिलं, रजनीकांत. अपूर्व रागांगल चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका अवघ्या काही मिनिटांची होती. चित्रपटाच्या शेवटी एका दरवाजाची कडी उघडून आत येणारा तो तरुण. प्रेक्षकांना तेव्हा कल्पनाही नव्हती की दरवाजाची कडी उघडून आत आलेला हा नवा चेहरा पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीचे सगळे दरवाजे स्वतःच्या हिमतीवर उघडणार आहे. सुरुवातीच्या काळात रजनीकांत यांना मुख्य नायकापेक्षा खलनायकाच्या आणि ग्रे शेड्स असलेल्या भूमिका मिळाल्या. मुंद्रू मोदीचू, 16 वायाथिमिले, अवरगल यासारख्या चित्रपटातून त्यांनी साकारलेला नकारात्मक चेहरा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण के बालचंदर आणि इतर दिग्दर्शकांच्या लवकरच लक्षात आलं की हा अभिनेता केवळ खलनायक राहण्यासाठी जन्माला आलेला नाही. प्रेक्षक त्यांच्या स्टाईलवर आणि पडद्यावरच्या वावरावर फिदा होत होते. या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसले आणि या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान भैरवीचे वितरक कलाई पुली एस थानू यांनी मद्रासच्या रस्त्यांवर रजनीकांत यांचे 35 फुटी कटआउट लावून त्यांना पदवी दिली सुपरस्टार. तिथून पुढे मुथू, बाशा, अन्नामलाई, यजमान, पदयाप्पा अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची मालिका सुरू झाली.

अशा या चित्रपटांनी तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत इतिहास घडवला. एका साध्या रिक्षा चालकापासून ते अंडरवर्ल्डच्या डॉन पर्यंतचा रजनीकांत यांचा तो अभिनय प्रेक्षकांच्या

0: देशांवर हुकूमत गाजवल्यानंतर रजनीकांत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. 1983 मध्ये आलेल्या अंधा कानून या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
1: चक्कर क्या है दीदी, जरा सी कॉमन सेन्स की बात है. पहले अमर को ले लो.
2: हाँ, बोलो बोलो.
1: दीदी तुम्हें याद होगा कि आईने के बिना वो बिल्कुल अंधा लगा था उस रात. तो पहले मैंने उसे फोन पर हटकाया, वो अपनी कार में भाग खड़ा हुआ. मैं उसी कार में पीछे छुपा हुआ था. मुझे देखकर वो समझ गया कि यमराज भी मेरे साथ ही आए होंगे. उसके हाथ पांव फूल गए. दीदी कमीने लोग बेसिकली कायर होते हैं.
2: हाँ हाँ बिल्कुल सही बात है.
1: मैंने एक थप्पड़ लगाया और कहा अगर जान प्यारी हो तो कार से उतर कर भाग, सड़क पार कर गया तो नहीं मारूंगा, तब जाके उसकी जान में जान आई.
0: अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीतही रजनीकांत यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली. त्यानंतर गिरफ्तार, हम, चालबाज, इन्स्पेक्टर धनुष, फूल बने अंगारे यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून त्यांनी चांगलं यश मिळवलं. हम चित्रपटातले अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत या तिघांची जुगलबंदी आजही प्रेक्षकांना पाहायला आवडते.
3: वो जमाना जिसके बारे में मैंने तुम्हें कभी कुछ नहीं बताया, छुपा के रखा था. देखो विजय, मेरा एक अतीत है और आज वक्त आ गया कि मैं तुम लोगों को उस अतीत के बारे में बता दूं.
4: आपका अतीत शेखर भैया?
5: शेखर नहीं है इनका नाम विजय, इनका नाम टाइगर है. टाइगर?
6: टाइगर
5: हॉट.
4: ये एक जमाने के मशहूर गुंडे थे, मजबूरों से हफ्ता वसूल करना, पैसा लेकर किसी का भी हाथ पांव तोड़ना, किसी की भी जान ले लेना, इनके लिए एक मामूली काम था. उस जमाने में यह खतरनाक गैंग लीडर हुआ करता था भक्तावर. टाइगर ने भक्तावर के पूरे खानदान का खून किया और फरार हो गया.
3: यह झूठ है
4: शेखर भैया, ऐसा नहीं कर सकते.
5: हाँ हाँ शेखर भैया उर्फ टाइगर भक्तावर के पूरे खानदान को जिंदा जला डाला और उसकी तिजोरी से 12 लाख रुपए लेकर फरार हो गया.
4: मेरा दिल नहीं मानता, ये सब झूठ है,
5: सच है. इस फाइल में इंस्पेक्टर की रिपोर्ट है.
0: पण रजनीकांत केवळ ऍक्शन आणि स्टाईल पुरते मर्यादित नव्हते, त्याही पलीकडे जाऊन रजनीकांत यांनी साकारलेल्या त्यांच्या काही भूमिका भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाल्यात. मुथूमधला त्यांचा सहजाभिनय,
7: तुम्हें देखने आए राजा को ठेस पहुंचाने वाली मथुरा की राजकुमारी, वीरों की सुंदरता चेहरे में नहीं दिल में ढूंढो. दूसरों का दिल दुखाने के बदले तुम अपने कहे उन कठोर रूखे शब्दों को जरा जरा मुस्कुराते हुए प्यार से बोलो.
0: तलपति मल्ला, मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनाखाली दाखवलेला भावुक आणि सशक्त अभिनय. तलपती या 1991 मध्ये आलेल्या चित्रपटात रजनीकांत यांनी सूर्या हे पात्र साकारलं होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटात महाभारतातला कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीचा आधुनिक पट मांडला होता. रजनीकांत यांनी साकारलेला अनाथ आणि स्वाभिमानी सूर्या प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडला. मामुट्टींसोबतची त्यांची जुगलबंदी अद्भुत होती. आणि चंद्रमुखी मधला सायकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा, रजनीकांत यांनी सिद्ध केलं की ते केवळ एक स्टाईल आयकॉन नाहीत तर एक परिपक्व आणि ताकदीचे अभिनेते आहेत. भाषा या 1995 मध्ये आलेल्या चित्रपटात त्यांनी माणिक्यम या पात्राची भूमिका केली. एका साध्या शांत रिक्षा चालकाचं जेव्हा भयानक डॉन माणिक भाषामध्ये रूपांतर होतं तो क्षण पडद्यावर पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. कमर्शियल सिनेमाचा तो एक मानदंड मानला जातो. रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. 1995 मध्ये प्रदर्शित झालेला मुथू हा चित्रपट जेव्हा जपानमध्ये मुथू ओदोरू महाराजा या नावाने प्रदर्शित झाला तेव्हा जपानी प्रेक्षकांनी रजनीकांत यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. जपान मध्ये रजनीकांत यांचा प्रचार

0: प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. एका भारतीय अभिनेत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आशियाई देशात एवढी लोकप्रियता मिळणं ही एक दुर्मिळ गोष्ट होती. चंद्रमुखी या 2005 सालच्या चित्रपटात डॉक्टर सर्वणन आणि वेत्तयान राजा या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात त्यांनी एका मानसोपचार तज्ञासोबतच क्रूर राजा वेत्तयान अशी दुहेरी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची अफाट ताकद दाखवून दिली. काळासोबत रजनीकांत यांनी स्वतःला बदललं.
1: सूरज है, चंदा है, ये कौन है, ये छत से बोलो, राणा सांगा, वीर शिवाजी, बोलो बोलो, फट से बोलो.
0: नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करत त्यांनी शिवाजी द बॉस, रोबोट, कमाली, काला आणि जेलर यासारखे चित्रपट दिले.

एस शंकर दिग्दर्शित रोबो चित्रपटात त्यांनी डॉक्टर वशीकरण हा शास्त्रज्ञ आणि चिट्टी हा रोबोट अशा दोन्ही भूमिका ज्या ताकदीने साकारल्या त्यांनी भारतीय व्हिज्युअल इफेक्ट चित्रपटांना एक नवी दिशा दिली. रोबो चित्रपट तुफान गाजला, पुढे त्याचा सिक्वेलही आला, मात्र पहिला भाग अतिशय उत्कृष्ट जमून आलेला होता. ऐश्वर्या राय या चित्रपटात त्यांची नायिका होती.

0: वयाच्या 70 जेव्हा रजनीकांत पडद्यावर चालत येतात तेव्हा कबाली किंवा जेलर मधली त्यांची एंट्री पाहून चित्रपटगृहाचं छत अक्षरशः हादरून जातं.
1: सर झुका कर जी मालिक बोलकर खडा हो जाता है ऐसा कबाली समझाया गया. कबाली है ये.
0: म्हणूनच त्यांना श्रद्धेने आणि प्रेमाने नाव मिळालं थलाइवा.
2: टायगर का हुकुम.
0: चित्रपटातलं अलौकिक यश, अफाट संपत्ती आणि जगभरातल्या कोट्यवधी चाहत्यांचं प्रेम मिळूनही रजनीकांत नावाचा हा माणूस जमिनीवरच राहिला. पडद्यावर अतिशय भपकेबाज, रंगीबेरंगी आणि स्टायलिश दिसणारे रजनीकांत वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे, धोती कुर्ता परिधान करणारे, पांढऱ्या दाढी केसांसह आणि कोणत्याही मेकअप शिवाय लोकांसमोर येणारे असं अतिशय रुजू व्यक्तिमत्व आहे. असं म्हटलं जातं की जगात दोनच प्रकारचे अभिनेते असतात, एक ज्यांना चित्रपट प्रसिद्ध करतो आणि दुसरे म्हणजे रजनीकांत जे स्वतः एका संपूर्ण चित्रपटापेक्षा मोठे असतात. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे किस्से आणि दंतकथा इतके अद्भुत आहेत की जगातल्या कोणत्याही अभिनेत्याच्या वाट्याला अशी लोकमान्यता आलेली नाही. इंटरनेटच्या जगात रजनीकांत यांचे विनोद किंवा रजनीकांत फॅक्ट्स हा एक स्वतंत्र प्रकारच झाला. रजनीकांत यांना घड्याळाची गरज नसते, वेळ ठरवते की रजनीकांत कधी काय करतील, किंवा सूर्य उगवत नाही रजनीकांत डोळे उघडतात. अशा हलक्या फुलक्या चटकदार विनोदांमधून प्रेक्षकांनी त्यांच्या अचाट क्षमतेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. पण या केवळ दंतकथा नव्हत्या. जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो तेव्हा दक्षिण भारतात अक्षरशः सण साजरा केला जातो. भल्या पहाटे 3 किंवा 4 वाजताचे शो हाऊसफुल होतात. त्यांच्या 50-50 फुटी कटआउट्सना दुधाचा अभिषेक घातला जातो आणि रस्तेच्या रस्ते फटाक्यांच्या आवाजांनी दणाणून जातात. अनेक कंपन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना अधिकृत सुट्टी जाहीर करतात. ही नुसती लोकप्रियता नसून हे प्रेक्षकांनी रजनीकांत यांचं एक प्रकारे केलेलं दैवतीकरणच आहे.

0: रजनीकांत आणि महाराष्ट्र यांच्या नात्याविषयी सांगायलाच हवं. संपूर्ण जगाने जरी त्यांना तमिळ सिनेसृष्टीचे सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेतलं, तरी रजनीकांत यांचा मूळ पाया आणि संस्कार मराठी मातीतलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ज्यांचं नाव शिवाजीराव ठेवलं गेलं तो हा मराठी मुलगा. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत. ते जरी जन्माने बंगळुरूचे असले आणि त्यांची कर्मभूमी चेन्नई असली, तरी आजही रजनीकांत आपल्या कुटुंबात अतिशय स्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलतात. कोल्हापूर, पुणे आणि मुंबईशी त्यांचा जुना स्नेह आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या आठवणींना उजाळा दिलाय.
1: घरानं बोला, बँगलोरला घरानं बोला, आमच्या मराठी बोलतो. ते मला मराठी पिक्चरला एक काम करा, एक बार म्हणजे एक चान्स एक आला. बट मला एक इष्ट आहे मराठी पिक्चरला काम करायचं, बघूता काय करायचं.
0: एका मूळ मराठी माणसाने दाक्षिणात्य तमिळ सिनेसृष्टीवर गेल्या 50 वर्षांपासून अखंड एकछत्री साम्राज्य गाजवावं ही प्रत्येक मराठी मनासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. तमिळनाडूतल्या राजकारणात अभिनेत्यांनी राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्रीपद मिळवण्याची परंपरा आहे. आताचे सी जोसेफ विजय यांच्यापर्यंत ही परंपरा सुरूच आहे. रजनीकांत यांची अफाट लोकप्रियता पाहता तेही या वाटेनेच जातील असं वाटत होतं. मात्र असं म्हणावं लागेल की रजनीकांत यांना राजकारणाची वाट जमली नाही. त्यांनी नंतर त्यापासून दूर राहणंच पसंत केलं. अर्थात त्यांच्या लोकप्रियतेवर याचा अजिबात परिणाम झालेला नाही.
2: अरे रे गाव की झोपडी में कुछ पल रखे तो देखो.
0: त्यांच्या या प्रदीर्घ यशस्वी आणि समर्पित चित्रपट प्रवासाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना सन 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी सन्मानित केलं. 2019 मध्ये 51व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण सिनेसृष्टीने आणि देशाने उभं राहून या महानायकाला सलाम केला. पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी अत्यंत नम्रपणे आपलं हे यश आपले जुने मित्र राजबहादूर, आपले गुरु के बालचंदर आणि आपले बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांना समर्पित केलं. एका कंडक्टरपासून सुरू झालेला हा प्रवास फाळके पुरस्काराच्या सुवर्णकमळापर्यंत पोहोचला हा भारतीय चित्रपट इतिहासातला एक अतिशय प्रेरणादायी अध्याय आहे. तमिळ चाहत्यांसाठी तर रजनीकांत हे केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे, एक फिनिक्स पक्षासारखी घेतलेली झेप आहे. काहीही अशक्य नाही हे आपल्या कर्तृत्वानी दाखवून देणारा हा रुपेरी मुकुटाचा मानकरी आजच्या नव्या पिढीसाठीही एक मोठा आदर्श आहे. अशा या महान अभिनेत्याला, सुपरस्टारला, त्यांच्या अभिनय प्रवासाला आणि कला साधनेला भारतीय चित्रपटसृष्टीच्या समस्त रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
3: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 52व्या भागात 5 दशकांहून अधिक काळ तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली हटके अभिनय शैली, स्टाईल, प्रचंड लोकप्रियता या जोरावर थलैवा म्हणून अधिराज्य गाजवणारे, स्वतःच एक दंतकथा बनलेले आणि 2019 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित सुपरस्टार रजनीकांत यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते श्रीपाद ब्रह्मे, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: होते हो आताच आपण ऐकलात कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 200 वर्षांचा
1: हिंदी चित्रपटात अनेक नायकांनी हिरोंनी दुहेरी भूमिका साकारल्या. काहींनी तर अगदी तिहेरी दुहेरी भूमिकेतील आपला आवडता नायक याविषयी बोलूया. हॅलो आपकी पसंद यामध्ये सोमवारी 11 ते 12 दरम्यान दिलीप कुमार, देवानंद, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र, कमल हसन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, तसंच शाहरुख, सलमान, ऋतिक रोशन, गोविंदा, शाहिद कपूर, वरुण धवन या अभिनेत्यांनी नया दिन नई रात, राम और शाम, डॉन, अदालत, महान, सत्ते पे सत्ता, आखरी रास्ता, सच्चा झूठा, हम दोनों, हम शकल, अप्पू राजा, लहू के दो रंग, आमने सामने, बधाई हो बधाई यांसारख्या चित्रपटात नायकांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय आपल्याला आवडलेल्या आणि आठवत असलेल्या नायकाच्या दुहेरी भूमिकेविषयी बोलूया आपकी पसंद मध्ये सोमवारी 11 ते 12 या वेळेत. प्रसारण बुधवारी 12:15 ते 1 दरम्यान. आपकी पसंद, संवादक कैलास शिंदे.

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघू तुझं फार.
0: तर मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
4: मी वयाच्या 3-4 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 ऑफ. सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोतेहो, ठीक दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत मोहित चौहान यांच्या स्वरात, प्रसून जोशी यांची रचना, ए आर रहमान यांचं संगीत, देले सिक्स या

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
4: कार्यक्रमात यानंतर अमित त्रिवेदी यांच्या स्वरात अन्विता दत्त यांची ही रचना, संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं क्वीन या चित्रपटासाठी।

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिकवर कमाले हसला
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल किडनी तुमची काळजी आमची
5: मैत्रिणींनो यावेळच्या सखी संदेश फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आठवणी नागपंचमीच्या सण समारंभ तेच असले तरी त्या त्या सण समारंभातले दरवर्षीचे अनुभव प्रत्येकीचे वेगळे असतात तुमचे नागपंचमीचे अनुभव आठवणी किस्से आम्हाला ऐकायला नक्की आवडतील याबरोबरच नाग साप याबद्दलच्या तुमच्या संकल्पना तुमच्या आठवणी काही घटना देखील आम्हाला ऐकायला जरूर आवडतील तेव्हा जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 11 ऑगस्टला मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन नंबर नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706 आठवणी नागपंचमीच्या

0: पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह.

0: महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव, पुणे विविध भारती 101 FM वर. कार्यक्रमात यानंतर ऍश किंग, शिल्पा राव आणि शेखर राजीवनी यांच्या स्वरात कुमार यांची ही रचना, विशाल शेखर यांचं संगीत बँग बँग या चित्रपटासाठी.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर मोहम्मद इरफा यांच्या स्वरात रश्मी सिंग यांची ही रचना जीत गांगुली यांचं संगीत सिटी लाईट्स या चित्रपटासाठी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोते हो, अवयव दानामुळे अनेक जीवनांचा पुन्हा आरंभ होऊ शकतो. मृत्यूनंतरही आपण कोणाच्या तरी हृदयाचे ठोके बनू शकतो, कोणाच्या डोळ्यांना नवीन दृष्टी देऊ शकतो, कोणाच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. अवयव दान म्हणजे केवळ दान नव्हे तर माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार असतो. अवयव दानाविषयी समज, गैरसमज, ब्रेन डेथ, ग्रीन कॉरिडॉर, अवयव दानाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर रणजित दळवी यांच्याशी संवाद साधायला नक्की फोन करा. मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया. अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
3: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
4: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
3: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
5: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय? काय काय म्हणालात? काय नाही बाकी तुझा फार.
3: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव. कार्यक्रमात यानंतर अरिजित सिंग यांच्या स्वरात क्रिएचर 3D या चित्रपटातील हे गीत, बोल आणि संगीत टोनी कक्कर यांचे.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: श्रोतेहो, कार्यक्रमातील हे शेवटचं गीत रेखा भारद्वाज यांच्या स्वरात, निरंजन अय्यंगार यांचं हे बोल, शंकर एहसान लॉय यांचं संगीत डी डे या चित्रपटासाठी।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला द नेक्स्ट वेव हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही थेट समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: श्रोतो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतो, दुपारचे ठीक 2 वाजलेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. आरंभी लता मंगेशकर यांच्या स्वरात जानिशा रक्त यांची ही रचना, खय्याम यांचं संगीत नूरी या चित्रपटासाठी.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात बाप रे बाप या चित्रपटातील हे गीत. जानिसा रक्तर यांची ही रचना, ओपी नय्यर यांचं संगीत.

श्रोतेहो, या गीताबरोबर आजचा आपला जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 2:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट्यू बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान, आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
0: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आजच संपर्क करा 84 84 86 1900 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
1: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे. तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900. श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: सर आठवणी रेडिओच्या असतील किंवा इतर माध्यमांच्या असतील, कारण संगीत हे अगदी निसर्गापासून आपल्याला मिळालेलं, लोकगीतांपासून पुढे अध्यात्मामधून मंदिर असतील, दरबार असतील, नाटक असेल, सिनेमा असेल, अगदी आत्ताच्या सिरीज असतील, इथपर्यंत वेगवेगळ्या रूपात आपल्याला मिळालं, ते कधी एवढं सूक्ष्म वाटलं आणि कधी आभाळा एवढं वाटलं. आपला या संगीताकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे, कसं कसं कसं भेटत गेलं संगीत आपल्याला?
1: मी ज्या काळात पुण्यामध्ये वाढलो त्या काळामध्ये रेडिओ होता, त्या काळामध्ये थोडंसं संगीत नाटक होतं, त्या काळामध्ये मी जिथे राहायचो तिथे भिकारदास मारुती नावाचं एक मंदिर होतं, तिथे कीर्तनं चालायची, एक गोविंदस्वामी आफळे म्हणून होते, मी त्यांची कीर्तनं ऐकली, मी नाट्यसंगीत ऐकलं, मी लोकसंगीत ऐकलं, आणि मला असं वाटतं की रेडिओ हा या सगळ्यांचं एक लॉजिकल एक्सटेन्शन म्हणूया, किंवा एक फक्त तो मीडियामधला चेंज झाला. जे गाणं आम्हाला आधी कानावरती पडत होतं ते गाणं या निमित्ताने आम्हाला रेडिओच्या माध्यमातून कानावर पडायला लागलं, मग लोकसंगीत असेल किंवा भक्तिसंगीत असेल. आणि गाण्यांचे कार्यक्रम त्या काळामध्ये पुण्यामध्ये खूप व्हायचे, आणि आमच्या इथे जवळ रेणुका स्वरूप शाळेमध्ये सवाई गंधर्वाचा कार्यक्रम त्या काळामध्ये व्हायचा. माझे आई वडील मला आवर्जून त्या कार्यक्रमाला
0: अगदी आतापर्यंत
1: आतापर्यंत होत होता, आणि त्यामुळे लहानपणीच थोडेसे शास्त्रीय संगीत म्हणा, उपशास्त्रीय म्हणा, नाट्यसंगीत म्हणा, भक्तिसंगीत म्हणा, संगीताचे जे वेगवेगळे बाज आहेत त्या सगळ्या बाजांकडे मी आकृष्ट झालो. मी सगळी ऐकली गाणी पहिल्यापासून, आणि त्यामुळे आणि मोठे मोठे गायक त्यानिमित्ताने कानावर, आम्हाला कळायचं पण नाही हा किती मोठा गायक आहे. मी तेव्हा सवाई गंधर्वमध्ये भीमसेन तर आम्हाला वाटायचे की आपले
0: शेजारीच
1: आहेत, आणि मी आपले खरंच आणि आमचे शेजारीच राहायचे ते नव्या पेठेमध्ये, तर आम्हाला काही असं दूरस्थ काही वाटलं नाही. आम्हाला असं वाटलं की आम्ही जिथे आहोत तिथलंच सगळं हे आहे, त्यामुळे त्या काळात संतवाणी असेल किंवा ही सगळी गाणी जी होती ती गाणी आम्ही अगदी नैसर्गिकरित्या ऐकली, म्हणजे काही खूप जाऊन कुठे कष्ट करून वगैरे अशी नाही, कानावर पडायची जायचो पटकन ऐकायला मिळायची. मी तर एकटा जायचो मंदिरात, या आमच्या इथल्या जे भिकारदास मारुतीचं मंदिर होतं घरापासून अगदी जवळ होतं,
0: अगदी
1: घरी वासुदेव यायचा आमच्या, माझ्या लहानपणी आतापर्यंत येत होता, म्हणजे मी जोपर्यंत तिकडे सदाशिव पेठेत राहायचो तिथपर्यंत वासुदेव येत होता, आणखीन त्या वासुदेवाला मी थांबून त्याच्याकडनं गाणी म्हणून घ्यायचो.
0: वा,
1: त्यामुळे मला असं वाटतं की हा ओव्हरलॅप सगळ्या प्रकारच्या गाण्यांचा हा लहानपणापासून कानावर पडल्यामुळे आपली एक बैठक जी असते संगीताची, म्हणजे शास्त्रीय संगीतापासून ते लोकसंगीतापर्यंत
0: होय,
1: आणि स्फूर्तिगीतापासून भावगीतापर्यंत, यात रेडिओ हा सगळ्यात महत्वाचा आहे, पण प्रत्यक्ष ऐकलेली गाणी हा या सगळ्याचा मेळ मिळून माझी ही झाली असावी, बैठक बसली असावी. आणि मला लहानपणीच गोपाळ गायन समाज म्हणून आमच्या इथे क्लास होता, तिथे मी गाणं शिकायला पण जायचो,
0: होय,
1: त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा एक संगम म्हणा किंवा या सगळ्याचं मिळून एक मिश्रण जे झालं, त्या मिश्रणात सगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मी सुरुवात केली
0: अगदी.
1: आणि त्यातलं भीमसेन जोशी हा आवाज तेव्हापासून जो कानात गुंजत राहिला तो अगदी आतापर्यंत, म्हणजे गेली 14-15 वर्ष सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं आयोजन माझ्याकडे आहे,
0: हो,
1: त्यामुळे आणि त्यानिमित्ताने भीमसेन जोशींबरोबर प्रत्यक्ष मी बोलायला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला पण मला मिळाला, पण तेव्हापासून भीमसेन नावाच्या एका भारतरत्नाचा जो काही परिचय झाला लहानपणीच आवाजाच्या माध्यमातून तो मी कधी विसरू शकत नाही. आणि जसं तुम्ही आकाशा एवढा असं जे मगाशी म्हणाला
0: होय,
1: तर त्या गाण्यामध्ये ते स्केल आहे, म्हणजे अरुणेणू या तुकडा तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज हे तर खरंच आकाशा एवढे आहेत, आणखीन तुकाराम महाराज, आणखीन भीमसेन जोशी वगैरे सगळी म्हणजे आभाळ एवढी व्यक्तिमत्व आहेत सगळे, त्यामुळे हे गाणं आहे, हे गाणं
0: अगदी फार मोठं. लहानपणी घरात बसून शाळेतलं गाणं पंडितजींचं ऐकण्यापासून त्यांच्याच कार्यक्रमाचं संयोजन करण्यापर्यंत मला वाटतं इथंही रेणू ते आकाश अणुरेणू ते आकाश एवढा मोठा प्रवास आहे.
1: आपण खूप ठेंगणे आहोत, ते फार मोठे होते, आपण थोडेसे जमिनीपासून 10 फुटापर्यंत पोहोचले असं आपण म्हणू, आकाश फार वर आहे.

0: अजून अर्थात. पण त्या 10 फुटाहून आपल्याला नक्कीच आकाश बघता येतं, त्यांचा स्पर्श घेताल आपल्याला, हा खरोखर आनंदाचा भाग आहे. आपण नक्की ऐकूया सर.
1: जरूर.

0: सर, आपण कवी आहात, लेखक आहात. एकदा गाणं लिहून झालं की ते आधी संगीतकाराकडे सोपवलं जातं आणि मग जर चित्रपट असेल तर त्याचे संस्कार त्या गाण्यावर होत राहतात आणि खूपदा त्याचं स्वरूपच पालटून जातं. हे आपलंच गाणं आहे का इथपर्यंतचा त्याचा बदल झालेला अनेक कवींनी इथं बोलून दाखवलं आहे. आपला कसा अनुभव एखाद्या गाण्याबद्दलचा म्हणा किंवा एखाद्या गाण्याचं आस्वादन लहानपणचं आपलं वेगळं होतं आणि संदर्भ जुळला गेला की त्याचा अर्थच बदलून जातो. जसं समईच्या शुभ्रकळ्यात हे गाणं आहे, अनेकांनी या गाण्याविषयी इथं बोलले आणि सगळ्यांचं एक म्हणणं आहे की आरती प्रभू आणि ग्रेस यांच्या कवितांचा गाण्यांचा अर्थ लावायला जाऊच नाही. त्यांची स्वतःची एक काहीतरी अनुभूती त्या गाण्यांमध्ये असते आणि हे शब्द इतके प्रतिकात्मक असतात की त्याला हजार अर्थ असतात. तर मला तुमच्या यादीत पण हे समईच्या शुभ्रकळ्या गाणं दिसलं म्हणून आवर्जून मला हा मुद्दा विचारावासा वाटला.
1: मला असं वाटतं की याच्यामध्ये कवी आणि संगीतकार या दोघांचे खूप मोठा वाटा आहे. मग तुम्ही जी सगळी नावं जी ग्रेस असतील किंवा आरती प्रभू असतील, तर यांच्या कविता गाण्यामध्ये त्यांचं रूपांतर करताना एक फार मोठा त्याच्यातला भाग जातो हृदयनाथ मंगेशकरांकडे.
0: होय,
1: मग ते संत वाङ्मय असेल, संतांच्या रचना असतील किंवा ग्रेस असतील किंवा खांदोलकर असतील, मला असं वाटतं की मंगेशकरांना त्यातनं जे गाणं दिसलं ते गाणं आणखीन ती कविता या दोन्हीला जोडणारा धागा अमूर्त आहे.
0: नक्कीच
1: मंगेशकरांनी पण त्या शब्दांचा अर्थ लावायला ते गेले नाहीत, ती चालही त्या अर्थाची करायला ते गेले नाहीत. त्यामुळे ते जे काही तयार झालं रसायन, ते रसायन हे तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये काही आणून देत नाही की हा ही घ्या सुरणाची भाजी किंवा ही घ्या करंजी, असं नाही येते. ते काय आहे ते तुम्हाला
0: हे ताट आहे
1: माहीत नाही. हे तुमच्यासमोर मी एक ओंजळ ठेवलेली आहे,
0: वा
1: त्याच्यामध्ये काही फुलं आहेत,
0: खूप छान.
1: आता या फुलांचा गंध कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा. त्याला गंध कसा येतो, तो तुम्हाला येतो का नाही येत, हा सगळा तुमचा वैयक्तिक मामला आहे. त्याने तुम्हाला त्याची माळ करून ही गळ्यात घाला म्हणून सांगितलेलं नाही.
0: वा
1: मला असं वाटतं की हृदयनाथ या माणसाचं फार मोठं श्रेय त्याच्यामध्ये आहे. याचं कारण त्यातला जो अमूर्त भाग आहे गाण्याचा तो त्याने अमूर्तच ठेवला.
0: वा
1: त्यांनी कुठे त्याला अर्थ लावून देण्याचा प्रयत्न केला नाही. मी आता अनेकदा पेंटिंगला नाव नसतं पण ते पेंटिंग तुम्हाला खूप काही सांगून
0: जातं,
1: पण त्याच्या खाली लिहिलं ना की पावसाळ्यातील एक दिवस की बोंबललं, तसं आहे हे. मी आता आरती प्रभू हे माझे अत्यंत आवडते कवी, म्हणजे आपल्या काय म्हणूया जडणघडणीच्या काळामध्ये तुम्ही जे चांगले कवी वाचता त्या कवींमधला आरती प्रभू हा माझा सगळ्यात आवडता कवी. मग आरती प्रभू असतील, नारायण सुर्वे असतील, ग्रेस असतील, मविंदा करंदीकर असतील, कुसुमाग्रज असतील, सगळेच फार मोठे कवी आहेत. पण मला आरती प्रभूंची व्यक्ती म्हणून सुद्धा खूप आकर्षण होतं त्यांच्याबद्दल. याचं कारण ते आकाशवाणीवर नोकरीला होते तुम्हाला माहिती आहे, आणि सामान्यपणे जर का त्यांना कोणी बघितलं असतं तर हा माणूस इतका प्रतिभावान कवी आहे हे कोणाला कळलं नसतं. आणखीन ते आलेल्या लोकांना चहापाणी करायचे. आता हे पु ल देशपांडेंनी ओळखलं, आणखीन कोणी ओळखलं, तर मला असं वाटतं की त्या कलंदर माणसाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा त्यामुळे खूप वेगळा झाला. म्हणजे कसं आहे ना की काही कवी पण मी असे बघितले की ते त्यांच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं की मी कवी आहे, किंवा ते डोक्यावरती टोपी घालतात की मी कवी आहे. शबनम मॅग असेल, मला कवी म्हणा, असं ते दे आर शाउटिंग. पण हा माणूस इतका कलंदर, हा माणूस इतक्या अंधारात राहून कविता करून किती फार म्हणजे त्यांच्या सगळी जी प्रतिमा होती, शब्द प्रतिमा, त्याला काही हेच नव्हता, म्हणजे कुठे अटकावच नव्हता. फार ते मोठ्या मोठ्या प्रतिमा शब्दांना निर्माण करत होते.
0: बरोबर.
1: आणि चिंतरिम खानोलकर मला लेखक म्हणून पण खूप आवडायचे. मग त्यांची अनेक पुस्तकं मी वाचली, त्यांच्या नाटकात मी कामं केली, त्यांची कविता मी ऐकली, वाचली, तर मला असं वाटलं

0: काय जगावेगळा माणूस आहे. आणखीन हे सगळं असताना त्यांच्या आयुष्याचा जो एक दुसरा दुखरा भाग होता, गरिबी होती, अवहेलना होती, त्यामुळे मला तो वाटायचा की हा खरा कवी आहे, ह्या दर्द आहे या माणसाला. हा म्हणजे रोज थाळी खाऊन कविता लिहित नाही, त्याच्या कदाचित त्याच्या पोटाला चिमटे बसत असतील, पण त्यातनं जे दुःख आहे त्या दुःखातनं जी निर्माण होणारी कविता आहे ती खरी कविता आहे.
1: बरोबर.
0: याचं कारण चारठाव व्यवस्थित भोजन जेवून दुपारी झोपून एखादा मनुष्य आयुष्यातल्या दुःखांबद्दल बोलत असेल ना, तर मला असं वाटतं की त्यातला माणूस आणखी कवी हे अलग अलग आहेत.
1: हो,
0: पण त्या माणूस ते दुःखाचं आयुष्य जगत होता, त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप जेन्युइन, खूप खरे होते ते. तसं म्हणलं तर ग्रेसचं पण तसंच आहे. म्हणजे ग्रेस दुर्बोध आहे, ग्रेस मी स्वतः ग्रेसनं अनेकदा भेटलेलो आहे. मला म्हणजे थोडस धाडसानेच मी विधान करतो, पण मला माझ्या ग्रेसच्या दुर्बोधतेपेक्षा मला आरती प्रभूंची कविता जास्ती आवडायची.
1: हो,
0: याचं कारण ग्रेस स्वतःच्या कवितेच्या प्रेमात होते. आरती प्रभू लिहून दुःख मोकळं करून टाकायचं असं मला कायम वाटतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आरती प्रभूंच्या मी तेव्हा सगळ्या कविता पाठ केल्या होत्या. म्हणजे हे गाणं हृदयनाथांनी केलं, पण त्याच्या आधी मला सगळी गाणी पाठ होती. आणखीन एक तुम्हाला याच्यात मी आठवण सांगतो की भास्कर चंदावरकर नावाचे जे होते संगीत दिग्दर्शक आपले मोठे, त्यांनी नक्षत्रांचे देणे नावाचा कार्यक्रम थिएटर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून केला होता, आणि त्यात त्यांनी या सगळ्या गाण्यांना कवितांना चाली लावल्या होत्या. मी लवलव करी पातळ असेल जे नंतर यांनी चाल लावली, पण ते तेव्हा यांनी चाल लावलेली होती त्याला. मी अनेक गाणी अशी आहेत की ज्यांना नंतर हृदयनाथांनी चाली लावल्या, त्याला भास्कर चंद्रकरांनी आधीच चाली लावल्या होत्या, आणि त्या आम्हाला पाठ होत्या. बरं, त्यात कविता वाचन करण्याकरता सुद्धा मी खूप लहान असताना तो कार्यक्रम बघितलाय. त्याच्यामध्ये अमोल पालेकर कविता वाचायचे, त्याच्यामध्ये मोहन गोखले कविता वाचायचे, तर अत्यंत सुंदर पद्धतीने कविता सादर केली जायची खानोलकरांची किंवा आरती प्रभूंची, आणि मग त्यानंतर त्याचं स्वरामधलं रूपांतर भास्कर चंदावरकरांचं ऐकायला मिळायचं, आणि त्यात माधुरी पुरंदरे, रवींद्र साठे वगैरे असे गायक होते. तर माझ्यावरती तो पगडा पहिल्यापासून होता
1: वा
0: आरती प्रभूंचा. आणि मी एक मालिका केली होती पिंपळपान नावाची, तेव्हाच्या अल्फा मराठीवर, आणि त्यात माझे दैवत असलेले खानोलकर यांची पहिली कादंबरी मी केली दुष्टचक्र नावाची. तर त्या पिंपळपानचं दुष्टचक्रची आम्ही जेव्हा सुरुवात करणार होतो टेलिव्हिजनवरती, तेव्हा आम्ही असं म्हटलं की आपण काहीतरी याच्यात वेगळं करूया. मालिका अनेक येतात जातात, तेव्हा आणि जरा थोडे दिवस वेगळे होते, त्याच्या मालिका पण वेगळ्या होत्या. तर दुष्टचक्र मालिकेच्या वेळेला त्याच्या पहिल्या एपिसोडच्या टेलिकास्टच्या आधी मी म्हटलं की आपण एक नक्षत्रांचं देणे कार्यक्रम करूया, त्यात आपण आरती प्रभू, चिंतरेम खानोलकर, एकच व्यक्ती म्हणजे, यांच्या संपूर्ण साहित्यावरती आधारित काहीतरी कार्यक्रम करूया. त्यानंतर सुभाष आवचट नावाचे माझे मित्र आहेत पेंटर, त्यांना म्हटलं की मला तुम्ही एक याच्यावरती एक पोस्टर करून द्या दुष्टचक्रवरती. मग डॉक्टर लाकूंच्या हस्ते आम्ही त्या पोस्टरचं विमोचन केलं, हा दुष्टचक्र कार्यक्रम सिरियल लॉन्च केली, आणखीन तेव्हा आम्ही हा नक्षत्र देणे कार्यक्रम केला. आणखीन तो एवढा आवडला लोकांना की नंतर त्याचे पुढे अनेक भाग झाले. त्यामुळे आरती प्रभू किंवा चिंतरेम खानोलकर ही माझ्याकरता एक माझ्या आयुष्याला लाभलेलं एका बाजूला आशीर्वाद पण आहे, आणि एका बाजूला कोडं पण आहे. मला शेवटपर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या कळल्या नाहीत, परंतु ज्या कळल्या त्या जाणीवेपेक्षा निणवेत जास्ती कळल्या असं मी म्हणेन.
1: अगदी. आणि प्रत्येकाच्या अनुभूती त्या शब्दांच्या वेगवेगळ्या होत्या. अगदी एका लेखात माझ्या वाचनात आलं की गायत्री नातू यांचा तू लेख होता, आणि जर फुलांचाच आपण उल्लेख केला की फुलं त्यांनी समोर ठेवलीत आणि तुम्हाला कसा त्याचा वास घ्यायचा ते घ्या, तर यांनी त्या शब्दांचं जे विश्लेषण केलं किंवा त्यांना डोळ्यासमोर जे चित्र दिसलं की थोडी फुले माळू नये, हे जे ह्या ज्या दोन ओळी आहेत त्यांनी इतकं छान त्यात त्या लेखामध्ये त्यांच्या कल्पना मांडल्या की कोणी एक स्त्री आहे आणि तिनं एक वेणी माळली आहे पण ती नीट बांधली गेली नाही आहे, एका झटक्यांशी वेणी पुढे येते आणि फुलं सगळी गळून पडतायत, असं एक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं या तीन शब्दांमुळे. अशा या शब्दांची भरणा असलेली ही रचना किती कल्पना करू आणि किती नाही असं प्रत्येकाला होत असणार. आपण मात्र गाणं ऐकत आपली कल्पना रंगवूया.
0: जरूर.

0: तर श्रोतहो, आपण ऐकत होता टीव्ही सिने जगताचे लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांविषयीच्या आठवणी. आज या गप्पांचा आपण ऐकला भाग दुसरा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.

0: श्रोतेहो, आत्ताचा पण ऐकलात कार्यक्रम विशेष गीत गंगा. सादर करते होते संजय भुजबळ.
1: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
2: मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 3 वाजतात काही क्षणात मंच आहे गीत कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.
1: राष्ट्रीय सेवा मंच आहे गीत इस कार्यक्रम के लिए बस थोड़ा सा इंतजार.